सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 20 भाद्रपद शके 1948, 11 सप्टेंबर 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:56:55 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि न्यूज ऑन एआयआरच्या माध्यमातून। श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन। चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत यश याविषयीचे भगवान अंजनीकर यांचे विचार।
1: वाट्याला येणारे यश हे योग्य नियोजन आणि त्या नियोजनाची अंमलबजावणी यावर अवलंबून असते। या नियोजनाला आकार देण्यासाठी काही आराखडे मनात तयार करावे लागतात। अशा आराखड्यालाच आपण संकल्प म्हणतो। वास्तविक प्रत्येक क्षेत्रात संकल्पविना सारे घडताना दिसते। संकल्पाशिवाय वाट्याला आलेली सिद्धी समाधान देत नाही याचे भान फार कमी जणांना असते। म्हणून यश सुबत्ता हस्तगत करूनही ते सुखी नसतात। तो चालताना रस्ता चुकल्यासारखा करतो। उगीच प्रत्येक गड आणि विशेष म्हणजे नको ते गड काबीज करण्याच्या जीवघेणी स्पर्धेत स्वतःला गमावून बसला आहे आणि जायचे कुठे होते, पल्ला कसा गाठायचा होता याचा विसर पडला आहे। संकल्पाचा विचार आणि ध्यास न करताच हाती घेतलेले काम उरकण्याची घाई त्यांनी केलेली असते। परिणामी तो फसतो, ऋतून बसतो। आता वातावरण बदलले आहे, ढवळून निघाले आहे। शुद्धतेच्या प्रयोगात अशुद्धतेचीच भर पडली आहे। प्रत्येकाच्या ओठावरती जयीची भाषा रेंगाळते आहे। पक्षाचे तिकीट मिळताच उमेदवाराची जणू काही निवडून आल्यासारखी मिरवणूक निघते आहे आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा निकाल लागतो तेव्हा त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येते। संकल्परहित सिद्धीची अनुभूती ही घातक असते, शक्ती विकसनाला मारक असते। म्हणून कल्पनेतल्या जयचा जय जयकार करणारी माणसं ही गाफील नसतात, तर ते मुद्दाम गाफील होतात। गरज संपली की आम्ही त्या गावचेच नव्हतो अशा पद्धतीने वागतात, आपले हात धुवून घेतात। अशा वेळी प्रत्येकावर जबाबदारी येऊन पडते। अशा ठिशूळपणाच्या आहारी न जाता स्वतःच्या नजरेने आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी विडा उचलले पाहिजे, पुढे पुढेच गेले पाहिजे। यासाठी स्वतः सावधान होणे गरजेचे आहे आणि या सावधानतेला संकल्पाची जोड देणे आवश्यक आहे। संकल्प हा काही जादूचा प्रकार नाही। आपण जादूगार नाहीत, ही काही जादूची कांडी आहे असे गृहित धरून कितीही फिरवली तरी तिचा परिणाम शून्य आहे। केवळ चलाखीमुळे संकल्प सफल होत असतात अशा भ्रमात जे राहतात ते विफल होतात, उदास होतात, माणसात असत्याचे भासवतात। संकल्प ही तशी दृश्य किंवा सिद्ध होऊ शकणारी वस्तू नाही। तिचे एखादे विशिष्ट सूत्र नाही, भारावून टाकणारे मंत्र नाही, मात्र माणसांची जीवन नौका नेटाने पुढे नेणारे ते एक होकायंत्र आहे। संकल्पासहित टाकलेले पाऊल निश्चितच शिखराकडे नेते आणि अशा चालण्याने चैतन्यमय उत्साहवर्धक तेज प्रकाशमान होते। धुंदीचे बळ सर्वत्र संचारते आणि आनंददायी साफल्याची कर्तव्यपूर्ततेची चाहूल लागते। या जीवनावर शतदा प्रेम करावे असे वाटते। हे जीवन सार्थक झाल्याची प्रचिती येते। संकल्पामुळे जीवनाचे चीज होते। म्हणून संकल्पाचे ओझे घेऊन चालू नका। संकल्पाची गर्दी मुख्य गतीला विचलित करणारी असते, गतिरोधक मोजकेच असतात। म्हणून संकल्प कमीच करा, जेवढे शक्य आहे तेवढेच करा। स्वतःची कुवत समजून घ्या आणि मग पाऊल टाका। सारेच शक्तिमान नसतात, सारेच गतिमान नसतात, प्रत्येकाला मर्यादा असतात। या मर्यादेचे भान ठेवून संकल्पासहित उड्डाण करणारेच झेप घेऊ शकतात, मर्यादा ओलांडू शकतात।
0: श्रोतेहो आताच आपण यश याविषयीचे भगवान अंजनीकर यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत। हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून. श्रोतेहो, सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तीसंगीत. भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरातील डॉ विजया खांडेकर यांची भक्तीरचना, संगीत अंजली देशमुख यांचं.

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातील गौरी कुलकर्णी यांची भक्तिरचना. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

श्रोतेयो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिरचना. आशिष मुजुमदार यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. भक्ती संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन AIR ऍप आणि FM बँड 101 मेगाहर्ट्सवरून. श्रोते हो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:00 देशभक्तीपर गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील, ते आम्ही सहक्षेपित करू.

7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीत, सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही ते सहक्षेपित करू. मिश्र संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 8:15, सकाळी 8:30, दुपारी 1:30.

आपण ऐकू शकाल सकाळी 8:15, सकाळी 8:30, दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 आणि सायंकाळी 7 प्रादेशिक मराठी बातम्या, 7:15 वृत्तविशेष, रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातम्या, 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 गझल गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10, दुपारी 1 ते 1:30, 1:45 ते 3 3:10 ते 5:30, सायंकाळी 6 ते 7, रात्री 8:15 ते 8:45, रात्री 9 ते 11 या वेळेत आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतशिल्प. भूमी या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग 84 आपण ऐकू शकाल सकाळी 10:30, 10:45 लोकजागर NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 11, 11:30 श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मनपसंद हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद, दुपारी 12 वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 युवावाणी, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार आपण ऐकू शकाल सायंकाळी 7:30. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आणि मनातील गाणं फोन फरमाइश
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
5: श्रुती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र FM बँड 101.1 MHz वर. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. यात आज आपण ऐकणार आहोत पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना भाग 2 याविषयी माहिती.
6: मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना काही काल आपण ऐकल्यात. मंडळी, उर्वरित उपाययोजना आपण आज ऐकूयात. मंडळी, पावसाच्या खंडकाळात जमिनीतील ओलावा कमी असल्यामुळं मुळांद्वारे अन्नद्रव्याचं शोषण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत पिकांची वाढीची अवस्था, जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि स्थानिक हवामान परिस्थिती विचारात घेऊन पिकांच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याची फवारणी करावी. आवश्यकतेनुसार

0: पोटॅशियम नायट्रेट 1-2% किंवा 0.0034 अर्थात 1% याची फवारणी 8-10 दिवसाच्या अंतरानं करण्याची शिफारस करता येते. यामुळं पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होऊ शकते. फवारणी करताना पिकांची अवस्था, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अन्नद्रव्याची निवड मात्रा आणि फवारणीची वेळ निश्चित करावी. मंडळी, पावसाच्या खंडकाळात पिकांवर येणारा जैविक आणि अजैविक ताण कमी करण्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उपलब्धतेनुसार आणि शिफारशीनुसार बायो NPK, बायोमिक्स, मायकोरायझा इत्यादींचा वापर करावा. तसंच शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची भौतिक स्थिती, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. मंडळी, पावसाच्या खंडकाळाचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे तर पशुधनासाठी उपलब्ध होणाऱ्या हिरव्या चाऱ्यावरही होऊ शकतो. त्यामुळं शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाणी आणि क्षेत्राचा विचार करून पशुधनासाठी चारा पिकांचं नियोजन करावं. शक्य असल्यास ज्वारी, मका, बाजरी, चारा गवत, बरसीम, लसूणसारखी योग्य हंगामी चारा पिकं तसंच स्थानिक परिस्थितीस अनुरूप चारा पिकांची निवड करावी. चारा पिकांची निवड करताना पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी आणि पशुधनाची संख्या विचारात घ्यावी. मुरघास तयार करावे. मंडळी, कडबा किंवा वाळलेल्या चाऱ्याचं योग्य आकारात कुट्टी केल्यास त्याचा अपव्यय कमी होऊन पशुधनाला चारा खाणं सुलभ होतं. उपलब्ध हिरवा चारा, वाळलेला चारा आणि कडधान्य वर्गीय चारा यांचं संतुलित मिश्रण करावं. गरजेनुसार पशुवैद्यकीय, पशुपोषण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खनिज मिश्रण आणि आवश्यक पूरक खाद्य द्यावं. कमी पौष्टिक कडब्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया किंवा इतर चारा प्रक्रिया पद्धती वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. चारा साठवताना तो पावसापासून सुरक्षित कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावा, जेणेकरून बुरशी वाढून चाऱ्याची गुणवत्ता कमी होणार नाही. मंडळी, पावसाचा खंड संपल्यानंतर होणारा पाऊस कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता असल्यानं शेतात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण करणं आवश्यक आहे. शेतातील बांध मजबूत करणं, जलसंधारणाच्या सऱ्या, चर, शेततळं आणि इतर जलसंधारणाच्या रचना सुस्थितीत ठेवाव्यात. पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी जास्तीत जास्त जमिनीत मुरेल यासाठी योग्य नियोजन करावं.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषी सल्ला या कार्यक्रमात पावसाच्या खंडकाळातील उपाययोजना भाग 2 या विषयावरील माहिती ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत

0: डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर, आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिस बद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो, आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसला पेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काळवीळ हे थोडं उशिरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल, आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काळवीळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात, किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर अशा रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात, आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात, हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो, स्प्लीन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे, स्प्लीनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस, किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो, सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं, तर नॉड्युलर लिव्हर पुष्कळदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं, त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या, किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्या सुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या, किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात, आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं, तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं, ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
0: हां डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार। आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया।
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते। पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घुणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात। यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो। काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात। येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात, ती पावसाच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात। या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात। यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ। काळवीट जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात। चिंकारा हा हरणाचा प्रकार अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे। हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक पाण्याची गरज पूर्ण करतात। मग यावर जगणारे भक्षक सुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे। हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात। तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात। या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात। हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे। माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा। तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षी सुद्धा महाराष्ट्रात आढळतो। शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटा कानाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात। विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळ रानात प्रामुख्याने आढळतात। महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे। जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे, मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण। माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात।
0: श्रोते हो आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली।
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:55 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत आजचे दिनविशेष। तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती।

0: आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: श्रोतिहो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. शिकागो सर्वधर्म परिषदेसमोर स्वामी विवेकानंदांचे गाजलेले भाषण, 11 सप्टेंबर 1893 रोजी. आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिन, 11 सप्टेंबर 1895 रोजी. कवी अनिल यांचा जन्मदिन, 11 सप्टेंबर 1901 रोजी. प्रसिद्ध हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांचा स्मृतिदिन, 11 सप्टेंबर 1987 रोजी. श्रोतेहो, हे होते आजचे दिनविशेष. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आजचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: जरी पाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची तुमाऊ.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाइश.
6: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. 7:07 आहेत. आता प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील पी सावळाराम यांची गीतरचना, आदिल अहमद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: काय ग रखमा?
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: अहो पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: तेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अगं आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं हाय तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाई।
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
3: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
2: अरे वा,
3: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
3: आजच कॉल करा
2: 9637 3549 85
3: 9637 3549 85।
4: हम सबने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है, हम सबका है एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा। स्वच्छ भारत का है जन अभियान, घर घर तक ये पहुंचे पैगाम, गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो, एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो। स्वच्छ बने ये भारत सारा, घर घर में फैले उजियारा, सफाई का ये पावन अभियान, मिलकर बनाए भारत महान।

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना. नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही.

0: मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती. बीड जिल्ह्यात 25,000 अधिक प्रमाणपत्रांचं वाटप. आणि नांदेड जिल्ह्यात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 4 जखमी. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्याची ग्वाही देतानाच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं. पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारला काहीही लपवून ठेवायचं नाही तर व्यवस्था सुधारायची आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
1: एमपीएससीच्या संदर्भात ज्या काही मागे घटना घडल्या आणि त्यानंतर साहजिक जो काही आपल्या विद्यार्थ्यांचा उद्रेक आहे योग्य असं माझं मत आहे. कारण बऱ्याच गोष्टी साचत गेल्या आणि त्याच्यामध्ये त्या त्यावेळी ज्या करेक्टिव्ह स्टेप करायला पाहिजे होत्या त्या काही झालेल्या दिसत नाहीत आणि त्यांना सिस्टीममध्ये लूपहोल्स तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच आता अनेक वेळा एखाद्या घटनेतून आपल्याला संधी मिळते. मला असं वाटतं की आता ही जी काही घटना घडली त्यातनं जो काही उद्रेक समोर आला त्यातनं या सगळ्या गोष्टी नीट करण्याची एक संधी देखील आपल्याला मिळाली.
0: एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती स्थापन करण्यात येत असून ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस काल नवी मुंबईत वाशी इथं पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी झाले होते. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवल्या जातात. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि मूर्तींसाठीच्या रासायनिक रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यशाळेत मातीची गणेश मूर्ती साकारली. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे ज्या भागातल्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात कुणबी, मराठा कुणबी तसंच कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. शिंदे समिती स्थापनेपासून 7 सप्टेंबर 2026 पर्यंत प्राप्त 3,17,569 अर्जांपैकी 3,16,977 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे 99.8% अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून फक्त 44 अर्ज प्रलंबित असल्याचं या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 54,25,958 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25,958, जालना 18,653, परभणी 20,190, हिंगोली 13,707, नांदेड 4,893, लातूर 2,870 तर धाराशिव जिल्ह्यात 19,775 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. राज्य शासनानं उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या 15 मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं शासन आणि जिल्हा प्रशासनानं मागील 3 वर्षात केलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती दिली. कुणबी अर्ज नामंजूर होण्याचं प्रमाण नगण्य असून हैदराबाद गॅझेटियरनुसार 377 प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं बोलत होते. सरकारच्या प्रतिनिधीमंडळाची आपण वाट पाहत नसल्याचं सांगत समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे राज्य सरकार उभं राहिल्यानं टप्प्याटप्प्यानं या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या 1,80,000 पोहोचली आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 2018 पासून 2000 कोटी

0: मराठा उद्योजक घडवण्यासाठी 1000 कोटींचं कर्ज वाटप झाल्याचा तपशील त्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं छावा संघटनेच्या वतीनं टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी तातडीनं पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलक तरुण खाली उतरले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल नंदुरबार इथं ही घोषणा केली. या कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर मराठी भाषा विभागाचं कामकाज चालवलं जाणार आहे. पोळ्याचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात या सणावर दुष्काळाचं सावट दिसून आलं. शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण साधेपणानं साजरा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
2: पोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. बैल केवळ जनावरे नसून ती कुटुंबातील सदस्य असतात. त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो, बैल आमची नेहमीच साथ देतात, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी हा सण उत्साहात साजरा केला. सरजा राजाला सजवून मंदिरात फेरी मारण्यासाठी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात बारसगाव इथं शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी बैलांचं पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसंच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस इथल्या डुल्या मारुती मंदिरापासून वाजत गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर बैलांचं विधिवत पूजन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थितीची छाया या सणावर दिसून आली. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून आपल्या लाडक्या बैलांचा पोळा साजरा केला. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथं वटसिद्ध नागनाथ मंदिरापासून टाळ ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. नांदेड भोकर रस्त्यावर सीताखंडी घाटात एका ट्रकनं मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि 2 सख्या भावांचा समावेश असून ते सर्वजण भोकर इथले रहिवासी होते. धाराशिव जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आणण्यासाठीची चाचणी पुढच्या महिन्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक 2 मधील प्रगतीपथावर असलेल्या कामांचा काल आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं काल पाकिस्तानचा 19-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना, नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही. आणि मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

एक निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या वतीने आलेले निवेदन. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या वतीने आयोजन करण्यात येणार असून सदर रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवार तसेच उद्योग नियोक्त्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी जॉब सीकर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आपली प्राथमिक माहिती अचूकपणे नोंदवावी तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करू इच्छिणारे उद्योग उद्योग समूह आस्थापना आणि नियुक्त्यांनी एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आवश्यक माहिती भरावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 024-62-25-16-74 मोबाईल नंबर 92-72-48-41-61 मोबाईल नंबर 92-72-48-41-71 माफ करा मोबाईल नंबर 92-72-48-41-61. निवेदन संपलं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयव दानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणारे तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण म्हणतो अॅपनिया टेस्ट. मग ते 6 तासानंतर ते अॅपनिया टेस्ट परत करणार. ते अॅपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मेंदूमृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कोऑर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदूमृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतो. एक, जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदूमृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावं लागतो, कारण की मेंदूमृत्यू झाली तर बॉडी मध्ये ब्रेनच्या कंट्रोलच नाही आहे. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी, बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगले अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCCला इन्फॉर्म करतात की अशी अशी मेंदूमृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांना हो म्हणाले आहे, तर ते ZTCCकडे, म्हणजे गव्हर्नमेंटची समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे, मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक, अधिकारी जे आहे, ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय. मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेकिंग करतात आणि मग अलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तास मध्ये संपतो. आणि त्याच्यानंतर हा, आणि एकदा अलोकेट झालं की हा हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
0: ते आम्ही पेपरमध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
1: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गन्सची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते. दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते, आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
0: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
1: आणि ते इवन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडोर.
0: हो,
1: तर ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गन साठी ते तयार

0: केलं जातं, तर की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिक मुळे अडकायला नाही पाहिजे. आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात, कारण की अमुक वेळ ते फास्टर असतात.
1: फास्ट आहे, हो बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
0: वेळेत, आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्यूट.
1: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्यात, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात. मग ह्या लिस्ट मध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात. तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
0: सो ह्याच्यामध्ये 2 ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
1: अच्छा,
0: किडनी आणि लिव्हर.
1: अच्छा,
0: हे 2 ऑर्गन्स मध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
1: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
0: सो किडनी मध्ये काय, 2 किडनी असते, तर 2 मधून 1 किडनी जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर 1 किडनी आपण देऊ शकतो, ते जवळचे नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
1: अच्छा,
0: दुसरा प्रकार लिव्हर. लिव्हर एकच असतो.
1: हो,
0: तर लिव्हर देताना आपल्याला काय, लिव्हरला कट करून 1 भाग पेशंटकडे आणि 1 भाग ज्यांनी डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
1: अच्छा,
0: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
1: अच्छा,
0: सो दिल्यानंतर, कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठं होऊन उगून फुल साईजच्या होऊन जातो.
1: दोघांचं पुन्हा
0: फुल साईजच्या होतो. सो ते स्पेशल केस आहे लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
1: मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही,
0: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटचे फिटनेस बघायचं आहे. ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि हे दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
1: बरोबर सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता आपण नॉमिनेट केलेत तिथे होऊ शकतं. तर या शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो? तीच लिस्ट दोघांनाही?
0: सो लिस्ट जी आहे ते कॉमन असतो.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी 1 म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तासात 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तर त्यांना जीवाच्या धोका आहे, तशी पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
1: बरं सर, डेथ लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्या म्हणजे कायदेशीर बाबी कशा काय आणि किती पटकन पूर्ण केल्या जातात?
0: सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही. सो असं काहीच नाहीये, हे लिगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इवन मेडिको लिगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो.
1: ऍक्सिडेंटल
0: केस वगैरे आहे. सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमध्ये ते उशीर नाही होणार, आपल्या लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
1: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं. त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत, पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
0: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपलं फक्त 90 ऑर्गन डोनेशन झाले होते, 90 डोनेशन झाले होते. गेले 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय.
1: अच्छा,
0: आणि या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा,
1: गॅप खूप मोठी.
0: सो आजची डेट मध्ये आपण 1 पर मिलियन पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखांमध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
1: अरे बापरे.
0: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, US आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
1: खूप काम करायला
0: करायचं आहे.
1: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन ह्याचा सुद्धा आता खूप उपयोग

0: होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्याने पण वाढ होत असेल.
1: हो, सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले आहे, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर जे ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
0: अच्छा.
1: ऑर्गन एलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे, एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरा की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेले आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं, हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं. आता हे रुटीन झालंय, लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
0: बरं सर, तरुणांमध्ये जास्त

0: वाटत होतं. आता हे रुटीन झालंय. लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
1: बरं सर, तरुणांमध्ये जास्त याची जागरूकता आणण्याची गरज आहे कारण तोच शेवटी आपला भविष्यातला नागरिक आहे. तर तरुणांसाठी आपण असे वेगळे काही, तुम्ही म्हणालात महाविद्यालयात वगैरे तर आपण जातोच, पण काही त्यांच्या मनामध्ये सुद्धा, त्यांच्या मत परिवर्तन होण्यासाठी सुद्धा काही आपल्याला राबवण्याची अजून गरज आहे का असं वाटतं?
0: हो, ते फार गरजेचं आहे कारण की आजची तुम्ही बघायला गेले तर डिसिजन मेकर्स जे असतात फॅमिलीमध्ये ते तरुणी असतात.
1: बरोबर आहे.
0: की काय करायचंय ते डिसिजन, निर्णय जे आहे ते तरुणीच घेतात.
1: बरोबर.
0: आणि आता आपली जनरेशन ते ऐकतो की हा हे म्हणतो तर आपण करूया. सो फार गरजेचं आहे की आपण हे अवयवदानचं महत्व त्यांना
1: त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली. कारण की त्यावेळी जे डोक्यात एकदा आलं आणि ते एक्सेप्टन्स आली ते पुढे कधी ते मागे होणार नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळेच पुढचे 10-15 वर्षांमध्ये
1: काम असते आपल्या विचारांवर.
0: ऍब्सोल्युटली. म्हणून ते आपल्याला फार गरजेचं की आपण तिथपर्यंत पोहोचू.
1: तर जाता जाता तुम्ही लोकांना, तरुणांना, सामान्य जनतेला काय संदेश द्याल?
0: सर्वांनी त्यासाठी गैरसमज व भीती ड्यू करून पुढे यावे, जेणेकरून हजारो गरजू रोगांचे प्राण वाचू शकतील. आणि तुम्ही प्लीज ऑर्गन डोनेशन साठी हे प्लेज घ्या आणि हे एक मोहीम चालू करा. जर एक माणसाने 5 माणसाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अवयवदान करा आणि तो प्रत्येक एक माणसाने अजून 5 माणसाला कन्व्हिन्स केलं तर हे चेन चालू होऊन जाईल आणि महाराष्ट्र राज्यात जे 20 कोटीचे वर लोक आहे त्यांच्यापर्यंत आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील चंद्रशेखर साणेकर यांची रचना.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपी सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
7: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
8: RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.
10: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल.

0: देवा, डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. स्वर आणि रचना हे अवधूत गुप्ते यांची, गीतरचना चंद्रशेखर साणेकर यांची.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांची रचना. संगीत अवधूत गुप्ते यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं, गीतरचना चंद्रशेखर सानेकर यांची.

तुझे मनो घळले माझ्या वर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर थेंभर तुझे मनो घळले माझ्या वर माझ्या पाशी मागत होते एक पाऊस एक सर थेंभर।

या गीताबरोबरच आजचा भावगीतांवर आधारित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपच्या माध्यमातून. श्रोतेहो, सकाळचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दलेर मेहंदी यांच्या स्वरातील गीत

0: आकडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम

0: आधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज।
1: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन, संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड।
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
6: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील चंद्रशेखर साणेकर यांची रचना, संगीत अवधूत गुप्ते यांचं।

या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर. श्रोते हो, सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण,

रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक पाचवे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या सातव्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय, परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं.
नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा

पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद

लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 चे पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व कॉंगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांच्या स्वरातील सुदर्शन फकीर यांची रचना, संगीत चित्रा सिंग यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वर आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचं, गीतरचना साबीर दत्त यांची.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चित्रा सिंग यांच्या स्वरातील इफ्तिकार इमाम सिद्दीकी यांची रचना, संगीत जगजीत सिंग यांचं.

श्रोते हो गझल गीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गीत आणि संगीत चंदन दास यांचं, गीतरचना साज जबलपुरी यांची.

या गीताबरोबरच आजचा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. श्रोतेहो नमस्कार. गीतशिल्प या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. माणसाच्या आयुष्यात पैसा, प्रसिद्धी, यश या सगळ्याला महत्व आहेच, पण या सगळ्यांपेक्षा मनाला आधार देणारी एक गोष्ट असेल तर ती म्हणजे नाती. होय, नाती. आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, पती पत्नी, मुलं, प्रत्येक नातं आपल्या आयुष्याला एक वेगळी ओळख देत असते. कधी नात्यामध्ये खटके उडत असतात, कधी गैरसमज होतात, पण खरं नातं तेच असतं जे संकटाच्या वेळी आपल्याबरोबर उभं राहतं. आजच्या गीतशिल्प कार्यक्रमात आपण काही निवडक हिंदी चित्रपटातील काही सुंदर गाण्याच्या माध्यमातून नात्यांचे वेगळे रूप आपल्याला दिसून येतात. सुरुवात करूया एका अतिशय सुंदर नात्यापासून, म्हणजेच भावाभावांचं सुंदर नातं. भाऊ म्हणजे कधी मित्र, कधी मार्गदर्शक, कधी खोडकर साथीदार, तर कधी गरजेच्या वेळी खंबीरपणे आधार देणारा. बालपणीच्या आठवणीपासून ते आयुष्याच्या मोठ्या निर्णयापर्यंत भावंड एकमेकांच्या प्रवासाची साक्षीदार असतात. कधी भांडणं होतात, आबोला धरला जातो, पण मनाच्या एका कोपऱ्यात असलेली काळजी मात्र कायम असते. म्हणून म्हणतात ना, नातं रक्ताचं असतं, पण ते जपण्यासाठी प्रेम आणि विश्वासाची गरज असते. आता ऐकूयात भावाभावांच्या नात्यांचं सुंदर भाव व्यक्त करणारं गीत. सोनू निगम, विनोद राठोड, पौर्णिमा, वैजयंती आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना, आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं चल मेरे भाई या चित्रपटातील गीत.

नातं म्हणजे केवळ दोन व्यक्तीमधील संबंध नव्हे. नातं म्हणजे आठवणी, नातं म्हणजे काळजी, नातं म्हणजे राग आला तरी मनातून दूर न जाणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

एकमेकांसाठी मनापासून उभं राहणं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देतोय का? कदाचित एका फोनची, एका छोट्याशा संदेशाची, किंवा फक्त तू ठीक आहेस ना या चार शब्दाची कोणाला तरी गरज असते. म्हणून आजच आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करा आणि सांगा, तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस किंवा महत्वाची आहेस. ऐकूया एक रिश्ता या चित्रपटातील गीत, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना, संगीत नदीम श्रवण यांचं.

कुटुंबाच्या नात्याबरोबरच आयुष्याला एक वेगळाच रंग देणारं नातं म्हणजे प्रेमाचं नातं. प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, प्रेम म्हणजे एकमेकांच्या स्वप्नांना समजून घेणं, चांगल्या वाईट काळात सोबत राहणं आणि समोरच्या व्यक्तीला बदलण्यापेक्षा तिचा स्वीकार करणं महत्वाचं. आजच्या काळात नातं जोडणं कदाचित सोपं झालं आहे, पण ते टिकवणं तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रेमाला केवळ भावना पुरत नाहीत, त्याला विश्वास, आदर, संवाद आणि संयम याचीही गरज असते. या सुंदर भावनेला सुरांची साथ देणारं गीत आता ऐकूयात, सुनिधी चौहान करसन सरगाथिया यांच्या स्वरातील तेजपाल कौर यांची गीतरचना, संगीत अनु मलिक यांचं, चित्रपट आहे फिजा.

नाती जपताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आपण प्रत्येक नात्यात परिपूर्ण असू शकत नाही. कधी आपली चूक होते तर कधी समोरच्याची, पण प्रत्येक वेळी कोण बरोबर यापेक्षा आपलं नातं कसं टिकेल हा प्रश्न महत्वाचा असतो. कधी एक पाऊल आपण मागे घ्यायचं असतं, कधी मनापासून माफ कर असं म्हणायचं असतं, आणि कधी समोरच्याला फक्त ऐकून घ्यायचं असतं. जीवनात परिस्थिती कोणतीही असो, आपल्यासोबत असलेली माणसं आपल्याला ती परिस्थिती पार करण्याची हिंमत ताकद देतात. म्हणूनच नात्याची किंमत सुखाच्या दिवसात नाही तर अडचणीच्या काळात कळते. ऐकूयात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. दिलीप सेन, समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं तू चोर मैं सिपाही या चित्रपटातील गीत.

0: शेवटी येतात त्या आठवणी. माणसं दूर जातात, परिस्थिती बदलते, काळ पुढे जातो, पण काही नाती आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी आपल्या मनात कायम राहतात. आईचा आवाज, वडिलांचा हात, भावंडांसोबत केलेली मस्ती, मित्रांसोबतचे ते निरागस क्षण आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला वेळ, हीच तर आयुष्याची खरी कमाई असते. म्हणून नाती फक्त जपू नका, ती व्यक्त करा. आपल्या माणसांना वेळ द्या, त्यांचं म्हणणं ऐका. गैरसमज झाले तर संवाद साधा आणि अहंकारापेक्षा नात्याला मोठं स्थान द्या. कारण शेवटी आयुष्याच्या प्रवासात आपण किती कमावलं यापेक्षा आपल्यावर प्रेम करणारी आणि आपण ज्यांच्यावर प्रेम केलं अशी किती माणसं सोबत राहिली हेच अधिक महत्वाचं असतं. ऐकूयात आशा भोसले, उदित नारायण, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना. अण्णू मल्लिक यांनी संगीतबद्ध केला आहे यादे या चित्रपटासाठी.
1: दिल मिले तब गुल खिले, खिले खिले गुल खिले, जब दिल मिले तब गुल खिले, जब गुल खिले तब दिल मिले.

या गीताबरोबरच आजचा गीतशिल्प हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 84.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: ललीला आज वरच्या खोलीत हलवलं होतं. खालची तिची खोली दर्शनाकडच्या खास लोकांना दिली होती. कदाचित वर तिला मुद्दामच ठेवलं असेल सर्वांपासून दूर म्हणून. वयापेक्षा लहान वाटणारं शरीर काटकुळं, मोठं बेढप डोकं, निर्बुद्ध चेहरा आणि खाता पिताना ती करत असलेली दाणादाण तिला जाणूनच वर ठेवलं असणार. खालच्या उत्सवापासून दूर. बहिणीच्या लग्नाचा उत्सव. मैथिली वर गेली. तिला पाहताच त्या रिकाम्या डोळ्यात आनंद उमटलेला मैथिलीला कळला. तिला हात पसरले. लली हळूहळू त्या पसरलेल्या हातात आली. मैथिलीनं तिला पोटाशी धरलं. तिचे काटकुळे अशक्त हात मैथिलीच्या खांद्यावर विसावले. बहिणीच्या लग्नाला म्हणून तिनंही नवे कपडे घातले होते. हातात एक एक सोन्याची बांगडी, गळ्यात सोन्याचं लॉकेट ते तिनं मैथिलीला दाखवलं. ते नवीन आहे हेही सांगितलं. घराचा कोपरा न कोपरा सजवलेला असावा तसं हे मैथिलीला वाटलं. त्यापेक्षा हिलाखाली माणसात नेली असती तर. मग तिनं मैथिलीला कॅसेट लावून मागितली. पावसाची गाणी होती. पाऊस पडत होता आणि मुलं रिमझिम पावसात भिजत होती, गारा वेचत होती, साचलेल्या पावसाच्या पाण्यात नावा सोडत होती. पाऊस झाडांच्या पानांवर, छपऱ्यांवर, कौलांवर वाजत होता. मुलं दोन्ही हात पसरून खिडकीतून पावसाचे थेंब तुषार झेलत होते. मग त्यांच्या हळूहळू धारा झाल्या. ललीबरोबर तीही ऐकत राहिली. पावसाचं हे रूप संयत होतं, तुफानी नव्हतं. जणू तो लहान मुलांकरताच पडावा असा होता. लली टाळ्या वाजवत होती. तिला गाण्यातलं काय कळत असेल? पण पावसाचं गाणं लाव असंच ती म्हणाली होती. मग ललीनं तिचं नेहमीचं गाणं लावायला सांगितलं. किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान उडते नभा तरी. खालच्या सनईच्या सुरात ते गाणं, ते

विमान माहिती आहे तुला? मैथिलीनं विचारलं. हो, लली म्हणाली. मग ललीनं चित्राच्या पुस्तकातलं विमान दाखवलं. हे आभाळातून जातं माहिती? झुई करून. हो, लली म्हणाली. आभाळ माहिती आहे? लली बोलली नाही. तिनं चित्रातल्या आकृतीकडे पाहिलं. तिथं नाही, इकडे इकडे बघ ना लली. मैथिलीनं तिला दाराजवळ नेलं. समोरचं आभाळ, दुपारचं, जणू आभाळभर पसरलेला सूर्य दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला काय दिसलं, काय समजलं? मग जुन्या पेपरचे तुकडे कापून मैथिलीनं त्याची विमानं बनवली. एक, दोन, तीन, कितीतरी. आणि टेबलावर ठेवली. एक ललीच्या हातात दिलं. ते झुई करून गच्चीवर फेकलं. ललीला ते खूप आवडलं. मग ललीला ती म्हणाली, तू समुद्र पाहिलास? हो, लली म्हणाली. तिनं तिचा अल्बम घेतला, मैथिलीला दाखवला. समुद्राचे खूप फोटो होते, समुद्राचे आणि तिच्या डॅडींचे, अमेरिकेतले, तो पॅसिफिक, समुद्राचे ते विविध रंग, निळ्याच्या सुद्धा इतक्या बारीक छटा. हे सगळं ज्यानं निर्माण केलं त्यानंच ललीलाही. मैथिली स्वतःशीच थबकली. म्हणजे मुळात कुणीतरी निर्माण करणारा आहे हे आपण कधी मान्य केलं? स्वतःशी तरी. तिची एक जुनी गोष्ट तिनं लिहिलेली, समुद्राच्या वाळूत तिला अंशुमननं सापडून दिलेली एक छोटी कादंबरीकाच. त्या छोट्या पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या? एक लहान मुलगा समुद्राच्या वाळूत किल्ला बांधतो, खूप उंच, आत रस्ते, भुयार, गोष्टीत वाचलेलं सगळं, राहण्याची सोय, सगळ्या सुखसोयी, बाहेर येण्याचीही तशी गरज नाहीच. आई म्हणते, अरे एकच रस्ता केलास किल्ल्याला जाण्याचा, म्हणजे आत जाण्याचा, बाहेर पडण्याचा नको का? मुलगा म्हणाला, बाहेर कशाला पडायचं पण, आत सगळंच तर आहे. आई म्हणते, अरे कोणती वेळ कशी येते सांगता येत नाही, आत जाण्याचा रस्ता पाहिजे तसा बाहेर पडण्याचाही हवाच. बनवताना अशी एकच गोष्ट नाही बनवायची. थोड्याच वेळात समुद्राच्या लाटा येतात. किल्ल्याला जो एक रस्ता असतो तिथूनच पाणी घुसतं. तो किल्ला पडतो, वाळूतच वाळू मोडून पडते. आई म्हणते, बघ दुसरा रस्ता असता तर आतल्या माणसांना बाहेर नसतं पडतं आलं. मुलाला पटतं, मुळात सगळा खेळच, पण त्यातही दोन रस्ते, एक सुखाचा, आनंदाचा, यातून आत शिरता येतं, दुसरा वेदनेचा, क्लेशांचा, तिथून बाहेर पडता येतं. तोच नसता तर?

तुम्ही आहात तर मी जरा आंघोळ करून येऊ 5 मिनिटात, अमला म्हणाली. मैथिलीचं लक्षच नव्हतं. ललीला बरं नाही, जराही सोडायचं नाही म्हणाले आहेत साहेब, अमला म्हणाली. काय होतंय? तेच हार्टचं. डॉक्टर येऊन गेले ना? गरज पडली तर ऍडमिट करू म्हणालेत, औषधं दिली आहेत. पहा ना, नेमका ललीला आजचाच दिवस सापडला. तिची पाळीही सुरू झाली नेमकी. समज तर का आहे नाही. विस्मयानं मैत्रीनं अमल्याकडे पाहिलं. तिला अमल्याचा रागच आला. आता याचा हिला उपयोग तरी काय? पहा ना, फुकटचं बाई पण, अमला पुन्हा म्हणाली. मैथिलीला आता तर संतापच आला. इतकी वर्ष ललीसोबत आहे ही, ललीचं बघते आणि बाईपणाच्या गोष्टी सांगते. बाईपण असं शरीरावर कोरलेलं असतं. ती पोर मैथिलीच्या मांडीवर डोकं ठेवून निजली. तिला थोपटताना पाहिलं तर तो गोरा पान, रेखीव सुंदर चेहरा आता निर्बुद्ध निर्विकार वाटला नाही. लहान मुलाचा शांत झोपलेला असतो चेहरा, खेळून हट्ट करून दमलेल्या मुलाचा. मैथिलीने तिच्या केसातून हात फिरवला.

जुनी तळात रुतलेली आठवण. अंशुमनच्या वेळी दिवस होते हे कळलं तेव्हा शंतनूनं वाकून तिच्या ओटीपोटावर डोकं टेकलं. नंतरही एकांतात तो तिच्या ओटीपोटावर ओठ ठेवत असे, पण अंशुमनच्या जन्मानंतर मात्र कधीही त्या एका गरजेशिवाय स्पर्शाच्या दुसऱ्या कुठल्याही मधल्या वाटा नव्हत्याच. बाई पण हे असं सगळं शरीरावर गोंदवलेल्या निळ्या अक्षरांसारखं. ती अक्षरं उमटवत रेखत

0: बाई पण हे असं सगळं शरीरावर गोंदवलेल्या निळ्या अक्षरांसारखं. ती अक्षर उमटवत रेखत नेताना झालेल्या वेदनांना कोण विचारतो? सुधीर वरती आले, दोघींना असं पाहून थबकलेच. तुला बोलवलं आहे खाली, ते म्हणाले. अमला आली की मी जाते, ती म्हणाली. मैथिली खाली आली तेव्हा सुधीरची आई म्हणाली, तू ललीजवळ होतीस, खाली शोधलं तुला. काही काम होतं का? अमलाला आंघोळ करायची होती तर? पहा ना, नेमकं आज तिला बरं नाही. सुधीरचं चित्त ठिकाणावर नाही आधीच. दर्शना जाते म्हणून त्यात पुन्हा ही मुलगी, एखाद्या शापासारखीच. मैथिली तिथंच खेळल्यासारखीच झाली. शापासारखी? शाप? सुधीरची आई साडी घेऊन आली, कुंकू लावून तिला दिली. ब्लाऊज असेल तर आजच नेस, असं म्हणाली. ही कशाला मला इतकी भारी? वा, दर्शनाच्या लग्नाची सुधीरनंच तुझ्याकरता मुद्दम पसंत केली. साडी हातात घेऊन ती उभीच राहिली. रंग नाही आवडला? अंजिरी? मी तुम्हाला हा रंग नेसलेला नाही पाहिलं. मी आणि मामाच गेलो होतो, संहिता म्हणाली. नाही नाही, आवडला ना, ती म्हणाली. साड्यांचे रंग कुठं इतके महत्वाचे असतात? रात्री जागून सगळ्यांनी मेहंदी लावली. आजी लावून घेणार नाहीत असं मैथिलीला वाटलं, पण त्यांनीही लावली. मेहंदीचा संबंध यावेळी कुणा एका व्यक्तीशी जोडला गेला नव्हता, घरच्या सगळ्या मांगल्याचा एक अंशच होता तो.
1: श्रोतेहो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं जयश्री पुराणी.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण आशा बग्गे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः विवेचनाचा भाग 84 ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: एक निवेदन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या वतीने आलेले निवेदन. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या वतीने आयोजन करण्यात येणार असून सदर रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवार तसेच उद्योग नियुक्त्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी जॉब सीकर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आपली प्राथमिक माहिती अचूकपणे नोंदवावी तसेच रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करू इच्छिणारे उद्योग उद्योग समूह आस्थापना आणि नियुक्त्यांनी एम्प्लॉयर रजिस्ट्रेशन फॉर्म भरून आवश्यक माहिती भरावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 0-24-62-25-16-74 मोबाईल नंबर 92-72-48-41-61 मोबाईल नंबर परत एकदा 92-72-48-41-61 निवेदन संपलं.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाइश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाइश.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर.

लोकजागर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत श्री महेश वडदकर यांचं काव्यवाचन. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळे यांचं.

0: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर। नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते। रसिक श्रोते हो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा कविता जन्माला येते आणि जेव्हा संवेदनशील मन त्या शब्दांना आवाज देते तेव्हा ती कविता थेट हृदयापर्यंत पोहोचत असते। श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमातून आपण सारेजण ऐकणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला, पण त्यांच्या तळलेला संवेदनशील कवी तितकाच समृद्ध आहे। म्हणूनच चला तर श्रोते हो, ऐकवीत आहोत कवी महेश वडदकर यांचं काव्यवाचन।
1: गोदरीत उभी ही माझी कविता आहे। खरं म्हणजे हा माझा अनुभव आहे। साधारणतः 1980 ते 2000 दशकामधला जो ग्रामीण वास्तव्य आहे, मी ग्रामीण शेनगाव तालुक्यामधूनच, या गोदरीत उभीमध्ये मला माझी आई दिसते, माझ्या आजूबाजूच्या त्यावेळेसच्या सर्व बाया दिसतात आणि त्यांचं मन पाहून मला ही कविता सुचली। आपण शेतकऱ्यांवर कविता खूप ऐकलेल्या असतील, शेतकऱ्यांच्या बायकोवरही कविता आहे, पण मी शेतकऱ्याच्या बायकोच्या मनावर ही कविता केलेली आहे। गोदरीत उभी। गोदरी हा वैदर्भीय शब्द आहे, म्हणजे आपल्याकडे गावाच्या बाजूची उघड्यावर शौचास बसण्याची जी जागा असते त्याला आपण गोदरी म्हणू। तर माझी ही कविता गोदरीत उभी। मी अशी एक शेतकरी न बाई, तुम्ही तर सर्वांच्या ताई, कष्ट तुमास बी आहेत पण मह राब राब राबून हडूक मोकळ मोकळ, खूप कष्ट करावं लागत। सांजच्याला थापते उलट्या परातीवर भाकऱ्या, भर ऊन आ वासलेले तोंड खाते उरल सुरल। त्या शेतकरी बाईला खूप भूक लागलेली असते, घरच्या लोकांना मुलांना यांना त्यांना, आणि त्यांना सगळ्यांना भाकऱ्या करून त्यांना खाऊ घालायच्या आणि जे शिल्लक राहिलं ते खायचे, आम्ही उघड्या डोळ्यांनी आपण बघत होतो। ताई तुम्हाला जी इच्छा तसं मले बी हाये मन, खोप त्यात धन्या संग घोरे लेकरू वासरू। छोट घर, त्या घरामध्ये झोपडीच, त्या झोपडीत त्याचं लेकरं, तो नवरा, त्याच्यानंतर कुटुंब, आणि त्याच्यामध्ये खोपट्यात धन्या संग घोरे लेकरू वासरू, वावर जवा दे नवऱ्याला उसंत,

कडू लिंबाच्या साऊलीची संगत, यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बाईला तिच्या नवऱ्याला बोलायला पर्सनल गोष्टी करायला संधी मिळत नाही, तर ती शेतामध्ये कडू लिंबाची सावलीमध्ये ती संधी शोधते. आंदुगर होत रानात खायला काई बाई, पुरुन उरे सार, आता नगदीच पीक आणि फेडा मुद्दल गुद्दल, दारी बँक अन सावकार, मालकाचा होतो ऊर खाली वर, यंत्र जंत्र समद रानात आल अन हातातल खुरपन घेऊन गेलं, काम निघून गेलं, बाईला काम नाही राहिलं. आता दिसाच्या किडूक मिडूकला साखर पत, आता दिसाच्या किडूक मिडूकला आल सरकारी पदर पसरण, तिची व्यथा बघा. मह समद पोलक्यात जरी गेल तरी चालत, पण छकुलीच्या नसिबी असल ना सॅनिटरीच पॅड, हवं तर मग मी तिला बनवलं ना तुम्हा वनी ताई. बघा शेतकरीन बाईला तिच्या मुलीविषयी किती आशा आहे. पुढचं, रान चूल गरोदर पण आन गोदरीत उभं राहून मरायल मन, ही कवितेची महत्वाची लाईन. रान म्हणजे दिवसभर शेतामध्ये ती काबाड कष्ट करते, चूल तिला दोन्ही टाइम स्वयंपाक करावा लागतो, भाकऱ्या थापावा लागतात, गरोदर म्हणजे त्या काळात तीन तीन चार चार ज्या मुली मुलं जन्माला यायचे त्याचं गरोदर पण जे आहे ते तिला करावं लागायचं. आणि गोदरीत उभं हगंदरी, दररोज त्या गोदरीमध्ये उभं राहायचं आणि हे सगळं कंटाळवानं काम म्हणजे तिचं जीवन होत. रान चूल गरोदरपण आणि गोदरीत उभं राहून मरायल मन, एक दिस मी बी जाईन सरणावर आन संग असतील मह्या छकुलीचे दोन आसू, चित्तेवर जळल मह अंग पण काळ जात मालकाची फिकर, आमच असत सगळं उघड नागड, ताई तुमचं झाकून साळ सूद बोळक, कोणत्याही बी बाईले असावं मानसा वाणी मोकळीक, कष्ट किती बी झेलावं नाय मरू द्याव सपनातलं मन, सपनातलं मन. पुढील कवितेचं नाव आहे मलाई बाप आहे, खूप मजेशीर कविता आहे. खरं म्हणजे फादर्स डेला मी व्हॉट्सअपला स्टेटस बघत होतो बऱ्याच जणांचं, मला बऱ्याच जणांचे वडील दिसत होते, ते वडील वेगवेगळ्या अवस्थेमध्ये होते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ज्या मुलाला स्वतःचे आईबापच माहीत नाही तो मुलगा फादर्स डेला काय शुभेच्छा देईल. तर श्रोते हो ऐका, मलाही बाप आहे, मला अनावरस म्हणा किंवा बेवारस म्हणा, पण मलाही बाप आहे हे नक्की आहे, कुठेतरी आई पण आहे. बाबा माझ्यासाठी तुमचं नसणं विदारक जरी असलं तरी मी तुम्हा दोघांच्या प्रेमाचंच प्रतीक ना. खरं सांगा, तुमचं प्रेम नसतं तर माझं अस्तित्व असतं का? तुमची उणीव ती खंत मी जेव्हा जेव्हा जीवनात शोधतो तस तस जीवन अधिक परिपूर्ण होत जात. बाबा भरभरून जीवनाचा आनंद तुमच्यामुळेच मिळतो ना. निसर्गाने प्रत्येकाला बाप दिला आहे, कधी सूर्यकिरणातून तर कधी जलबिंदूतून, कुठेतरी कोणीतरी असाच शोधत असतो ना आपला बाप. सर्वांनाच प्रश्न पडला आणि मी सुद्धा अस्वस्थ झालो होतो, त्या अस्वस्थेतूनच माझी ही कविता बुवाबाजी. दाभोळकर, बुवाबाजीचा सारीपाठ पाहून अस्वस्थेने अश्रू ढाळत असाल, आमच्यात यायचा विचारही करू नका, आम्ही तुम्हाला पुन्हा तसंच वर पाठवू. आता बुवाबाजीचा खेळ सर्वांचा झाला, बुवाबाजीच्या खेळात सारा दोष नाही बुवाचा, खेळ रंगात आला, रांगा लागत गेल्या, व्हीआयपींचा राबता राबत गेला, बुवा तसे फासे टाकत गेला, माकड चाळ्यांचा लिलाव सुरू झाला, पिळवणुकीला पैसा सत्ता हवस यांचा साथ चढला, झाडून सगळ्यांनी नैतिकतेचा आव आणला, श्रद्धेच्या बाजारात अंधश्रद्धेचा माल बेभाव झाला. सांगा बघू दोष कुणाचा, तुझा माझा आमूचा की बुवाचा? शब्दांची रेलचील, मैत्रीचा धागा शब्दात शोधताना न कळले कधी गेली शब्दापुढे, गुंफलेल्या मनाची शब्दातीत वीन करी आनंदाने उधान उधळीत शब्द, शब्दा शब्दाने तानली मैत्रीची तार,
पण सैल करती ते स्नेह।

भाव शब्द शब्दांची पाऊले जाने अंतर्मन छेडी हृदयाची तार बने खुशीची लहर अबोलीने व्याकुळे मन रुसे शब्द उकार अन धावे हुंकार त्याला शब्दाचीच जोड आठवणीतील शब्द शब्दातील आठवण शब्दा विना ध्वनी करी अश्रूंनी ओंजळ दे शब्द मजला करूया शब्दांची रेलचेल श्रोतेओ आला दिवस गेला असं करू नको राजा आला दिवस गेला नवीन कपडे घालून आला थाटामाटात सरकारी माणूस झाला थाटामाटात सरकारी माणूस झाला पण शासनाचा जावाई तर नाही झाला आपल्या इकडे सोसायटीमध्ये सरकारी नोकरीला खूप महत्व असतं सरकार लई गजब चीज आहे स्वतःला लिलावात उभे करते पण नोकरीची हमी पक्के ठेवते भत्ते पेन्शन सोयी न चुकता अदा करते सरकारी पदात खूप काही असते एकदा बाहेर ते येऊन बघ ना बुद्धी व मेहनतीची रांग उभी असते आणि पगारी जनसेवेची संधी तुलाच तर असते आता तुझी ड्युटी पदाला न्याय द्यायची शेवटी तुझं तुलाच ठरवायचं नाहीतर आला दिवस गेला सामान्यांची आस तुझ्यावर असते त्यांच्या जागेवर तू स्वतःला पाहायचं असते वेदनेवर संवेदनेची फुंकार घालायची असते फेसलेस म्हणजे सामान्य व्यक्ती ज्या असतात त्यांना चेहरा नसतो तसे फेसलेस फेसलेसला शासनाचा दिलासा द्यायचा असते एक सांगू तुला ज्यानं मनात आणलं त्यानं नोकरीत स्वर्ग शोधला ध्येय आवड भक्तीचा मार्ग त्यात मिळाला बघतोयस ना चितमपल्लींना मारुती चितमपल्ली जंगल जीव मात्रांचे ऋषितुल्य झाले शासकीय चाकरीतूनच जीवनाचे सार गवसले जरी काही करता आले नाही नोकरीत स्वतःचे समाधान तरी शोध ना खुर्ची मनातून होईल आनंदी देणार मायबाप सरकारला वार्ता आला आता जनमानसांचा दिन आला आता खरंच तू लोकविठ्ठल झाला जनविठ्ठल झाला युग जैनजीची ही जी माझी कविता आहे आपण बघतोय की सगळीकडे जैनजीवर चर्चा होत आहे घरोघरी दारोदारी शासनासाठी एक आव्हान आहे आणि सर्व समाजासाठी एक आव्हान आहे पण झेंजीला आपण समजूनच घ्यायला तयार नाही तर आधी आपल्याला झेंजी आपल्या घरातून समजून घ्यावा लागेल तो आव्हान नसून उद्याचं भविष्य तर ऐकूया युग जैन झीचे ही जैन झी ना रस्त्याची वावटळ ना घराघरातील भूकंप उमजून घ्या ही आपली पोरी पोर नव जग घडवणारी पोरी पोर गाव देश कुळ धर्माच्या असते ही पिढी आरपार आणि जपते विश्वात मकतेचा ज्ञानेश्वरी भाव नसते यांच्या ध्यानी मनी स्त्री पुरुष भेदाभेद स्त्री पुरुष भेदाभेदच्या पुढे गेली ती उभी राहतात साथी साथ खऱ्या ऐलिंगकतेत उभी राहतात साथी साथ खऱ्या ऐलिंगिकतेत जरी त्यांची वाट बिकट नोकरी पोटा पाण्याची स्वतःलाच नोकरी शोधावी लागते आता सारख्या ऍडव्हर्टाईज वगैरे नसणार तर मग ऐका जरी त्यांची वाट बिकट नोकरी पोटा पाण्याची पण उर्मी अंगी बनविते स्वकर्तृत्वावर वाट नवयुगाची आता आजच्या आपल्या या पिढीविषयी बोलतायत आपला लोलक असतो नाही होच्या अधिमधी आपल्यामध्ये कोणती स्पष्टता नसते आपण जसं वारंवार होय म्हणतो नाही म्हणतो आपला लोलक असतो नाही होच्या अधिमधी पण जेन झेची स्पष्टता सत्य प्रमाणबद्ध लोलक तेशी हे वैशिष्ट्य आहे जेनजीचं बसतात धक्के करतील छेट द बुरसाट राजकारणाला बसतात धक्के करतील छेद बुरसट राजकारणाला त्यातूनच भविष्य प्रभावही लोकशाहीला आता आपण काय करायला पाहिजे या झेंजीवर मैत्रीपूर्ण संवाद ठेवूया नवधर्म भाषा सभ्यतेशी साजरा करूया उत्सव झी अलौकिक युगाशी माझ्या कवितेचं शीर्षक आहे हरवलेली कविता आता बालपणी जीवनामध्ये कशी कविता हरवली बालपणची ते आपण ऐकूया मी शोधत होतो तुला अतुरतेने कवितेला शोधत होतो मी शोधत होतो तुला अतुरतेने बालपणीच्या अंगणात निरागस आणि सरल भावनेत पण तू झालीस अबोल तुझे हसणे

0: बोलने रुसने फुगने बड़ बड़ बोल शोधावे तरी कुठे मान साचा बेगडी मुखवट्याने कधीच केले तुला गत प्राण आनंदाच्या पानपणाला वाळवी लागूनही मानव करतो युगा युगाच्या वल्गना मूर्ख माणसा गेल्या रे उडत उडत तुझ्या बतावणीच्या ही कविता. आता पुढची कविता या ढोंगी जीवनामध्ये अडकलेली आहे. तुला मी शोधत होतो दुनिया दारीत आठवते अजूनही तुझे तिकट प्रहार जागो जागी आता निव्वळ गुळगुळीत फिके ढोंगी कोण कधी कोणासाठी प्रयोगी झाला अंगवळणी ना रस ना चव ढोंग ही लाजेल आशा ढोंगीच्या डव्हात कवितेची जान उडून गेली लबाडांच्या कळपात. आता निसर्गाची कविता हरपलेली आहे. डोंगर दरी झाडीतील तुझं हसन खिदळन मनाला पाडते भूल आता तू फक्त पुस्तकातल्या निसर्गात मी बघतो खिन्न मनाने तरीही तू रमते गमते बंदिस्त कापडी उद्यानातून निसर्गाचा टाहो नसतो तुझ्या ध्यानी मनी हरवली कविता वादळात अलनिनोच्या पुरात लटकली तुझ्या पानाची लखतरे वेड्या बाभळीच्या काटेरी कुंपनात. ही कविता आता प्रेमातून सुद्धा हरवली आहे. बघूया कशी हरवली. तुझ्या शोधातूनच मला भेटले प्रेम. म्हणजे त्या कवीला प्रेम कवितेच्या शोधातून भेट. तुझ्या शोधातूनच मला भेटले प्रेम प्रेमातून तुझा स्नेह ते भाव ते अश्रू शब्दा शब्दांची गुंफन आताचे चटपट झटपट प्रेम संपवती तुझा अंतर्भाव. आणि आता बघा प्रेमातूनही हरवलीस तू ठेवून मला निशब्द निशब्द. माझ्या शेवटच्या कवितेचं नाव आहे कुठतरी थांबायला हा जीवनाचा सार आहे. तर कुठं थांबायला पाहिजे आपण प्रेमामध्ये बघूया सुरुवातीला. प्रेम जरी सगळं छान चालू असलं तुझं माझं प्रेम जरी सुंदर असलं तरी ती हक्काची जायदाद नसते ना. याच्यामध्ये जायदाद आलंय. जायदाद म्हणजे प्रेमामध्ये आपण अनाभाका जे जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या मिळून आपण जायदाद म्हणतो त्याला. तरी ती हक्काची जायदाद नसते ना तुझं फुलन माझ्या थांबण्यात असेल. तुझं फुलन माझ्या थांबण्यात असेल तर त्या थांबण्यात सर्व काही असत म्हणून कुठतरी थांबायला हवं. मैत्री मैत्रीमध्ये कुठं थांबायला हवं. मैत्रीतला अनुस्वार जेव्हा विरून जातो बोलण्या चालण्यात मी पणा डोकं वर काढतो आत्मसन्मानाची जागा हक्काचा योग बनते जसं आहे तसं स्वीकारण्यातला मोकळेपणा कधीचाच निघून जातो तेव्हा कुठतरी थांबायला हवं. आपली जी धावपळ चालू असते जीवनाची धावपळ जीवन घाई गर्दीचा गुलाम असत अर्थ अनर्थ अविरत शोधत असत सगळं असूनही आ वासून उभे असतो स्वतःसाठीच वेळ कुणाकडे नसतो म्हणून कुठतरी थांबायला हवं. आता आपण आत्मपरीक्षण करूया. सर्व काही मनासारखं घडत असलं कष्टातून परिस्थिती अनुकूल होत असली सुख समाधान आनंद ओसांडून जरी असला स्वतःच्या उजेडातला जर काळोख शोधता नाही आला तर कुठतरी थांबायला हवं. आता आपण प्रौढत्व बघू. वयानुसार प्रौढत्व येत असते पण अनुभवाने जीवन संपन्न होत असते अट्टहासातला स्व हळूहळू संपत असतो तुला वाटत तुझंच खरं आहे तरीही कुठतरी थांबायला हवं.
1: रसिक श्रोते हो कार्यक्रम थांबेल पण कवितेने निर्माण केलेली स्पंदन कधीच थांबणार नाहीत याच भावनेनं श्रोते हो कवी महेश वडतकर यांच्या संवेदनशील वास्तवदर्शी आणि मनाला भिडणाऱ्या कविता आज आपण ऐकल्या लोकजागर या कार्यक्रमातून. श्रोते हो याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या।

कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो आताच आपण श्री महेश वडदकर यांचं काव्य वाचन ऐकलं आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंद हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना किरण टाकळेचा नमस्कार। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्या मनपसंद गीत ऐकण्यासाठी असंख्य श्रोत्यांनी पत्राद्वारे आणि मेलद्वारे आपली आवड कळविली आहे। त्यातील निवडक श्रोत्यांच्या आवडीचे गीत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना। उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलं आहे दिल तो पागल है या चित्रपटासाठी। आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत छत्रपती शाहू नगर हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम आणि समस्त इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे। अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित, सोनू, मोनू आणि समस्त ठोके परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे। नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे आणि समस्त बोबडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे। पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून सुनील जबडे, आर डी इंगोले, देवकिशन इंगोले, चांदू बलखंडे आणि समस्त इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे। समतानगर पावडेवाडी नाका नांदेड येथून गंगाधर सोनकांबळे, वाळू सोनकांबळे, सूर्यकांत सोनकांबळे, प्रवीण रामचंद्र, राधाबाई सोनकांबळे, स्वरूप सोनकांबळे, स्वरागिनी सोनकांबळे यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे। मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, सिद्धांत, अर्जुन गव्हाणकर आणि समस्त गव्हाणकर परिवारकडून या गीतास पसंती कळविली आहे। ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं दिल तो पागल हे या चित्रपटातील गीत।

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केला आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत वसमत रोड परभणी येथून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर, कांचन कारेगावकर आणि समस्त कारेगावकर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष पृथ्वीराज, कुमारी सांडवी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हिवराळ आणि समस्त जोशी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. काळेगाव जाफराबाद येथून श्री सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचिता वायाळ, प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, कुमारी सांडवी देशमुख, सर्वत देशमुख आणि समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. जांभरुण तालुका अर्धापूर येथून शोभाताई सोनटक्के, जळबाजी सोनटक्के, चिरंजीव कुलदीप सोनटक्के, शिवांश सोनटक्के, गणेश सोनटक्के आणि समस्त सोनटक्के परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल वैभव, गौरख लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर आणि समस्त भुतेकर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. बेडी येथून सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनया करमरकर आणि समस्त करमरकर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते ऐकूयात आशा भोसले आणि अभिजित यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शान आणि कैलास खेर यांच्या स्वरातील प्रसून जोशी यांची गीतरचना. फना या चित्रपटासाठी संगीतबद्ध केला आहे जतीन ललित यांनी आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे नंदा बोडखे हनुमान सारिका सुरेखा आरवी आणि समस्त बोडखे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील साबळे राजदीप राजेश राशी राजेश श्रीमती शीतल राजेश आणि समस्त राजेश परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख वरुण साबळे नुपूर उद्धव साबळे आणि समस्त साबळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तालुका हिमायतनगर आदेगाव येथून गणेश काळबांडे सचिन काळबांडे लखन काळबांडे सौ वंदनाबाई काळबांडे आणि समस्त काळबांडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोतेहो ऐकूयात फना या चित्रपटातील आपल्या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना. संदीप चौठा यांनी संगीतबद्ध केलेलं जंगल या चित्रपटातील गीत. आणि या गीतास आपली पसंती कळविणारे श्रोते आहेत म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशेष बोखारे, स्वराज जमधाडे आणि समस्त जमधाडे परिवार यांच्याकडून या गीतास आपली पसंती कळविली आहे. गौतमनगर नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त जोंधळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. पटेल नगर मलोट पंजाब येथून रमेश कुमार जाजुरिया, गीताराणी जाजुरिया, गगनदीप जाजुरिया, बेबी आरजू जाजुरिया आणि समस्त जाजुरिया परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. सोमेश नगर नांदेड येथून शांती देसाई, अमोल देसाई, आर्यन देसाई, अथर्व देसाई आणि समस्त देसाई परिवारकडून या गीतास पसंती कळविली आहे. ऐकूयात जंगल या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपल्या श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली पसंत कळविण्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम आपकी पसंत द्वारा कार्यक्रम अधिकारी आकाशवाणी केंद्र वसरणी नांदेड.

एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन मार्ग दिला. त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं. या भाषणानं जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. अमेरिकेत माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला.

0: मैत्रिणींनो, ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका. आज या श्रुतिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
0: अगं रश्मी,
4: हा आई,
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का ग? बघ बरं एकदा. आणि वस्त्रमाळा पण तयार आहेत बरं का?
4: हा पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की.
0: बरं, मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती.
4: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो.
4: हा हे घ्या.
0: बरं, हे डबे ठेवून दे. आणि अगं, पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
4: झाले झाले झाले.
0: हे बघ, काही राहिलं असेल ना तर मला सांगा. आता कसं माझं काम झालंय ना, मी तुला मदत करू शकते.
4: नाही नाही आई, झालंय आता, होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे.
0: बर, आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना?
4: मग काय,
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो?
4: अगो बाई,
0: आज जर सुहास असला असता ना इथे मदतीला, तर आज हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन?
4: हो ना,
0: पटापट काम झाले असते सगळे.
4: मग
0: मग,
4: अरे हो राहुल, जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर.
1: अगं आई, मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
0: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बरं का?
4: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस.
1: मग सदस्यांना एवढी कामं करायला लावतात का?
4: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात.
0: अगं आई, त्याला जास्त काम देऊ नकोस.
1: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटत, माझी बहिणाबाई माझ्या बाजूनी आहे वाटत.
0: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल.
1: मला वाटलं काळजी करतीस की टोमणं मारतीये.
0: दोन्ही, गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही.
5: अगं रश्मी, एवढा गोंधळ कसला चाललाय?
4: हे पोरांचं ना, घरात काम, स्वच्छता, साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं.
1: आजी अगं, पण मी करतोय ना.
5: कुठं?
1: मनाने ग.
4: मनाने काम करतोय, घ्या.
5: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
0: आजी, याचं सगळं काम मनातच होत असत.
4: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागतं.
1: आपण तस नाही काही, मी करतोय ना.
5: हा, अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे, मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे.
1: मग आजी, मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना.
5: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटत गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा.
0: दादुड्या आई, फुलांची माळ सरळ धर जरा.
1: धरली की ग मी?
0: सरळ धर म्हणलंय.
1: मला तरी वाटत माझ्या मते सरळच आहे बर काही.
0: तुझ्या मते पृथ्वीही चौकोनी असेल मग.
1: अगं पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवलीये?
4: अरे अरे, भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना.
1: आई, हीच तर दरवर्षीची परंपरा आहे ना.
4: कोणती परंपरा?
0: हे बघ, गणपती बसवण्यापूर्वी आम्ही दोघं दोन वेळा भांडतो आणि मग प्रसाद खाताना मित्र होतो.
5: म्हणजे काय, तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
0: आजी, यावेळी सजावट कशी करायची ग?
5: साधी आणि सुंदर सजावट करा बघ. जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची. कारण काय, बाप्पा भक्तीचा भुकेला आहे रे.
1: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो.
0: म्हणजे दादुड्या?
1: अगं म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना, वा काय छान
0: वाटलंच. आई, याला बाहेर काढा बरं.
4: नाही नाही, याला काम द्या.
1: मी तेच म्हटलं ना.
5: हो हो राहुल, ते तू ते फुलं लाव बरं जरा.
1: फुलं? आजी अगं, मी कलात्मक माणूस आहे.

0: मग दाखव की जरा तुझी कला राहुल।
1: अगं म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग.
2: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
1: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन.
2: छान छान. बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचे काही?
0: अगं रश्मी, दुर्वा, फुलं, नारळ, फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना?
2: हो हो.
1: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
2: बाप्पासाठी चिप्स?
1: हा, गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना.
2: बर मग तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही.
1: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना,
2: बोलण्यासाठी
1: ऊर्जा
2: लागते
1: ना.
2: लागते नाही का ऊर्जा?
0: अरे बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी घे.
1: हो आजी, बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ.
2: हा, आणि स्वतःसाठी?
1: मग काय, बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक.
2: दोन्ही एकदाच.
1: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचा ना.
2: अच्छा, म्हणून का? बर आता मी जाऊन येते. हा ए, चला मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा.
1: बर बघू, मी जरा चव पाहू का?
2: आपल्याला नैवेद्य दाखवायचंय, लगेच काय चव पाहतोस? करणारेस का?
1: मदत करायचं म्हटली तू.
2: हा मग मदत करणार का खाणार?
1: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
0: आई, याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का?
1: अगं पण गुणवत्ता नियंत्रण माझ्याकडे आहे ना.
0: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या. पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बर का.
2: आजी, तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
1: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग?
0: तू आधी करून तर दाखव ना मोदक.
1: तुम्हाला काय वाटलं मी केलं नाही, हे बघा की.
0: हो हा मोदक आहे की एखादा छोटा डोंगर दादुड्या?
1: अग ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अग ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
2: आधुनिक बिधुनिक काही नाही.
1: बर मग ठीक आहे, छोटा तर छोटा डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी. हा नाही ग, तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
0: ए रश्मी, ह्याला मोदकांपासून जरा लांब ठेव बर.
2: नाही नाही, ठेवावाच लागणार आहे त्याला लांब,
0: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
2: मग काय तर.
0: तुम्हाला माहितीये का, आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बर का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
2: आजी, आता पण तसंच वाटतं की नाही रे दादुड्या?
1: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात, कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
2: राहुल, तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची आहे का?
1: अगं तसं नाही गाई, पण गणेशोत्सव म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
2: बरोबर, तुझ्या भावनेचा नाही का.
0: अरे राहुल, भावना महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का. सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार. अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट. घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
1: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
2: गंभीर झालाय राहुल.
1: मग बरोबर आहे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
2: हो, झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला, मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
1: हो,
0: स्वच्छ झालंय की नाही आता. म्हणून
1: छान सजावट झालीये, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना.
0: आई, आता सगळं झालंय ना.
2: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना आई.
1: हो छान बनवलंय.
2: म्हणजे कसं आहे, 10-12 यावेळेस 12 दिवस गणपती आहेत ना.
1: हो,
2: 12 दिवस गणपती बाप्पा घरात राहणार आहेत, तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की नाही.
1: आणि त्याला प्रसाद पण तसा पाहिजे ना.
2: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का.
1: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
2: बिलकुल बिलकुल.
0: अरे ती गुणवत्ता ती ठेव बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
1: ते तर
2: अहो दुर्वा आणल्यात ना आई मी मगाशी सामानात.
0: फुलं
2: पण आहेत
1: आणि मोदक आहेत
2: का.

0: ते तर महत्वाचे आहेत,
1: तेच महत्वाचे,
2: ते तर आहेत रे, त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल।
1: काही थांबा, मोदक किती आहेत?
3: मी 21 मोदक ठेवले होते ग।
1: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत?
3: अरे आता तर 18 मोदक आई। मग 3 मोदक कुठे गेले सांग?
0: अग आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला असतो।
3: असं असतं का कुठे?
2: गणपती बाप्पांनी पण स्वीकारला हो प्रसाद।
1: बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील?
0: आता मी त्यांचं प्रतिनिधी म्हणून आलो ना।
1: उंदीर बाबा आहेस का तू?
0: मी तसे नाही, पण अग मी नाही खाल्ले।
1: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणारे पुन्हा बाप्पासाठी, ते मात्र खायचे नाहीत।
0: अरे वा,
2: मग हे खाऊ का आम्ही सगळे?
1: आता काय करणार, खा
3: आता। तू कमी खायचं बघ का दादुड्या? मी जास्त खाणार
0: आहे। मी 11 खातो।
3: नाही, मी 13 खाणार, तू 5 खाणार।
1: अरे देवा, झालं यांचं याच्यावर ना सुरू।
0: आई तू काय कर तिकडे, 6 वाढव।
3: नाही ग आई, याला कमी द्यायचं, याने 3 खाल्ले।
0: बरं
2: एक काम करा, दोघही खाऊ नका, रश्मी आपणच खाऊ।
1: हो आम्ही पण चव बघायला हवी नाही का?
3: एक एक खा ना तुम्ही, आम्ही बाकीचे खातो।
2: आता कसं एखादा सण असल्यासारखं वाटते बघ बरं।
1: म्हणजे वर्षभर आपण प्रत्येक जणच आपापल्या कामात व्यस्त असतो, कुणी ऑफिसमध्ये असतं, कुणी अभ्यासात असतं, कुणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये, पण असे सण आले ना की सगळे पुन्हा एकत्र येतो।
3: हो आई, आणि भांडतोही आणि हसतोही
0: आणि कामापासून पळतोही।
1: हो ते तर तू वर्षभरच करतोस।
2: अरे उत्सव म्हणजे फक्त सजावट नाही, फक्त नवीन कपडे नाहीत, किंवा फक्त गोड पदार्थ देखील नाही। उत्सव म्हणजे एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनातला राग विसरणं असतं, बरं का?
0: आजी बरोबर म्हणतीयस तू। हा चला, बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो।
1: माफी?
0: माफी असावी बहिणाबाई।
3: कशासाठी रे दादुळे? आता काय केलंस तू?
0: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून।
3: अच्छा तसं का? मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून।
0: ते उद्या पुन्हा सुरू करूया।
3: नक्की नक्की, उद्यापासून सगळी कामं तू कर, मी तुला काम सांगते।
0: बर
1: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी
2: कधी धावपळीची असते,
0: कधी थकवणारी असते,
3: कधी भांडणाची असते,
1: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
0: आनंदाची।
3: आजीच्या आठवणी,
0: आईची काळजी,
1: भावा बहिणींची मस्ती आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम, यानेच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो, नाही का?
3: चला तर मग
2: या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया,
1: त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
0: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची।
1: घराची तर सजावट करूच यात, पण
3: नात्यांचीही करूया।
0: आणि थांबा, मोदकांचा गोडवाही वाढूया
1: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया।
4: गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या।
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक।
0: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलक फुलक। हलक फुलक, हलक फुलक।
5: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 17 आताच आपण ऐकलात। लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा, संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार। मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस। त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला। ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी

समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यास वृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे. विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला. ते म्हणत, हे विज्ञान युग आहे. या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल. ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, सध्या समाजात वाढणारं नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे. आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना. डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो. विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं. मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात. कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे. मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय पण ती सुटत नाहीये. त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो.
0: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली आहे, काय सांगाल त्याबद्दल?
1: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे. कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले, म्हणजे कोणी बोललेलं काय किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे. आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत,

0: हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात. आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते. डोक्यामध्ये काय चाललंय हे तर कुठला MRI किंवा कुठला सिटी स्कॅन किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार. तर त्याला साधारण सगळी केस हिस्ट्री माहित पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे. तर हे न्यूरोट्रान्समीटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते पण बाहेर दिसताना एकाकी उदास फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे मला जमणार नाही माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं.
1: डॉक्टर, बेरोजगारी आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
0: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता कमीपणा चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागतीये. म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला जर्मनीहून शिकून आला तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाहीये. अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाहीये. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाहीये आणि माझे घरचे लोक आहेत हा आणि मला माझं कमवून दाखवायचं मला यांच्या पैशावर नाही राहायचं. त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आई वडिलांच्या की मुलगा रात्रभर जागतोय मूवीज बघतो सिरीज बघतो कोणाशी बोलत नाही स्वतःची काळजी नीट घेत नाही जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूम मध्येच घेऊन जातो तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो त्याला डॉक्टरकडे यायचं नाहीये. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित नैराश्यावर त्याचा परिणाम होतो आणि बेरोजगारी असेल काय होतं की बेरोजगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते तो आक्रमक होत जातो आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो आणि मग त्याला ते नको असतं त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरो ट्रान्समीटर आणि डोपामाइन सेरोटोनिन हे सगळं इम्बॅलन्स झालंय मग ते मुख्य काय करतात इरिटेशन करतात फास्ट चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा आर्थिक ताण स्पर्धा ह्याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला जे माहिती नाहीये किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्नेटिव्ह लेवलला म्हणजे फिजिकल लेवलला त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक CP होते ऍडिशनल CP ते असे म्हणायचे लॅपटॉपचे इश्यूज होते पुस्तकांचे इश्यूज होते त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो आणि मी असं मानतो की माझा UPSC अभ्यास मी मोबाईल वर अभ्यास करून पास झालोय अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स कमेंट्स आणि नोटिफिकेशन त्याला फारच महत्व. जेनजीचा मोबाईल बघितला असा क्लीन दिसतो प्रत्येक मेसेज वाचलेल्या प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते जे असेल ते असेल. पण हे जे आहे या सगळ्यांमुळे काय होतं रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते आणि ही जी चेकिंग करण्याची सवय ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम जेव्हा तुम्ही बसला आहात तुमच्याकडे निवांत वेळ आहे जेवताना तर अजिबात नाही रात्री उशिरा अजिबात नाही तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांचे असतात त्याच्यामुळे ते

0: एवढं सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्यामधली सहनशक्ती कमी झाली असं आपल्याला कधी जाणवलं?
1: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, साधारण सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे, आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचा जर कंटेंट तो घेत असेल, 1 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये, 1 दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचा जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तर तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल, तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कशी 1947 गोष्टी सांगतात, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचाही वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंडा आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
0: वाढत जाते.
1: तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येत आहे की हा इरिटेड होतोय, हा रिॲक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करणे. कॉमन जसं मी आधी सांगितलं तसं समजवून सांगणे तुमच्या बसतच नाहीये. तो सोशल मीडिया इतका समजून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाहीये.
0: बरोबर,
1: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय. आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराइज होत नाहीये, कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराइज करून दाखवतो.
0: मग अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
1: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं. ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटतं नाही हो, थोडं 98 पडलेला, 1-2 मार्क बघा असंच करतो हा, ही अशीच करते, ही ना लक्षच देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का, मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो, इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजावून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही, कारण त्यांचे बिलीफ असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला. तर माझ्या पण मुलाला तोच रूल है ना. आपल्याकडे कंपॅरिझन म्हणजे जगातला मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे, तुलना करणे. आपण बोलताना सहज म्हणतो पाची बोट सारखे नाहीयेत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत,
0: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा.
1: बरोबर ना, म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं? तुम्हाला कळतंय की आज 3-र्या महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायचे. दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे. मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल, म्हणजे त्याच्या स्पीडनं जाणं ही तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ते चॅलेंज स्वीकारा, म्हणजे तो तुमचं ऐकेल.
0: स्वीकारा नाही तर मान्य करा की मान्य स्पीडना नाही येऊ.
1: करेक्ट, ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरं ना मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न, जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून, हे शक्य नाहीये. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे, तुमची इच्छा नाहीये इथे. दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय चूक बरोबर काय? कसं शक्य आहे जे बाळ जन्माला आलं त्यांनी शिशू कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं

0: सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कॉर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात. तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ त्याचं स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे एन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःचं स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
1: आपण हस्तक्षेप
0: नाही करायचा, आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
1: त्याला प्रोत्साहन द्या.
0: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत, आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे बाबांचे डोळे, आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील, की आधी खूप ऐकायची हो पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या
1: मी आधी खूप ऐकले
0: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही माझं आयुष्य काही आहे की नाही असं सगळं.
1: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
0: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जागा आहे ती, आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्नच आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का. तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे यार तो किती मला अप्रिशिएट करतोय, त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडत आहेत. तर हे जे आहे हे कुटुंबातला विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर, आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळं, हो वेगळं आहे पण तरी सुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना, का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडस विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत, त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते त्या फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणली की आई मला असं म्हणलंय की यांना राग येतो माझ्या आईविषयी तो बोलते म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात, आणि मग ती आई काय करते ती वस्तू घेते आणि ती फुटली का ती कशी आहे ती बघून हातात घेते, म्हणजे काय झालं बघा. या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं, म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नसतो तो असा ऍक्ट करायचा असतो, आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व्ह करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही, म्हणजे भांडणं झाले की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायचे हे मॉड्यूलच नाही ना. झालं असेल एका तासाने भांडण पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय, मग आपलं भांडणं कशामुळे झाली, तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जर त्यांच्यासमोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातूनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला?
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना, म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून ऍक्शन अशी आहे हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं, 2, 3, 4, 5 नाही, थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं, भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते, कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट, याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात, समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ

0: शकतो जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते
0: हो
1: आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात, तर ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो?
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जे असतं, आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत करत जातो, हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे, कोणते एक्सप्रेस करायचे, त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन, मोटिवेशन, कम्युनिकेशन, सगळ्याच बाबतीमध्ये बघा, माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी, ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या नाकाच्या कानाच्या जवळ आहे, आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जात आहे किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नाव एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला

0: किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नावाचा एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे, जोडीदार पाहिजे, आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं, फक्त ते या सिक्युरिटीपर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार, स्वप्रगटीकरण, स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे पुढे पुढे जात राहतो.
1: बरोबर
0: आहे ना. एक छोटंसं घर होतं, मग त्यांनी मोठं घेतलं, मग त्यांनी मोठं घेतलं, म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत
1: डॉक्टर. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे, याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे बरं?
0: मित्रांच्या थ्रू, भावा बहिणींच्या थ्रू, किंवा आई वडिलांच्या थ्रू, आजी आजोबांच्या थ्रू, हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना, याची नाळ, याच्या बरोबरचं बिलॉंगिंग, म्हणजे माझं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे, म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे, त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि चार लोकांनी म्हटलं छान दिसतंय बरं की, मला छान वाटतंय, आणि तो शर्ट मी असं सांभाळून घेऊन जातो, त्याला डाग पडू देत नाही, दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे, याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय, कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात. त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट गिव अँड टेक सुरू होते, आणि या गिव अँड टेकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतोय की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत, त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत, पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे, त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे
1: डॉक्टर. सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे, कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो, त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं पण चितेवर नेणार नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: आत्ता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारे कंटेंट घेऊन प्रवास करते, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आई बाबांची पिढी अशी म्हणते की खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे, आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काय एडिट करता येणार नाहीये, पडत मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात, कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली, वेगवेगळ्या थॉट, वेगवेगळे बिलीफ्स घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे, मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणते माझं नाव नोंदवा, पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या? आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो, कशासाठी लग्न करायचंय तुला? तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं, बद्दलचे काय विचार आहेत तिचे, आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं.
1: आणि सध्या आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
0: संसार हा 2 लोकांचा आहे असं म्हणतात, तू काय करायचंस ते तू ठरवणारस, त्यांनी कसं वागायचं त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर

0: नाही होत, थोडंसं इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या तीन गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलंय की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
1: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील? बरं,
0: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे, माझा 6 महिन्याच्या नंतरचा काही प्लॅन नाहीये असं वाटणं, कुठलंही व्हिजन दिसत नाहीये माझ्या डोळ्यासमोर, मला पटकन कुठलं काम करा वाटत नाहीये, लोकांना इंटरॅक्ट करा वाटत नाहीये, ज्यापूर्वी इंटरेस्टच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पण मी आता टाळायला लागलो, झोप कमी जास्त होणे, भूक कमी जास्त होणे, सकाळी 9 तास झोपली, 10 तास झोपलोय पण परत सकाळी असं उदास आणि थकवा असल्यासारखं वाटणं, कोणी बोलतंय माझ्याशी आणि काय काय म्हणलं तुम्ही असं जर होत असेल, वजनामध्ये अचानक कमी जास्त होणे, मी निरुपयोगी आहे असे वारंवार विचार येणं, स्वतःला गिल्ट, दोषी समजणं, अपराधी समजणं, चिडचिड करणं, सामाजिक संपर्क कमी होतोय असं जाणवणं, आपण जे डे टू डे कामगिरी करतोय त्याच्यामध्ये आपला ग्राफ खालच्या बाजूला येतोय हे लोकांकडून ऐकणं आणि स्वतः पण बघणं, या गोष्टी उदासीनतेकडे, नैराश्याकडे आपल्याला घेऊन चालल्यात हे ओळखणं. नैराश्य म्हणजे मला शर्ट शिवायचा आहे, टेलरकडून शिवायचा आहे, तर तो माझं माप घेणार आहे, दुसऱ्याचे कसे घालणार ना, तर माझे इश्यूज आहेत. तर ही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित कळली तर खूप छान वाटतं. मी असं बघितलंय की अधूनमधून मला जगावं असं नाही वाटत आहे, माझं कोणीच नाही आहे, मला कोणी सपोर्ट नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही आहे, असे गंभीर संकेत देणं, जग संपवण्याची भाषा बोलणं, अशा लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर, सायकोलॉजिस्ट बरोबर त्याला भेट घालून देणं. प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाहीये, पण बोलण्याने, ऐकण्याने, विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे, एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून, की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं, केवढी ताकद आहे हे एडिट करणं. मला कळतं की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात.
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त प्रत्येकाला.
0: करेक्ट.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरली आहे आणि पायाची बाजू खाली धरली आहे तर ते बाळ कम्फर्ट असतं. पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कोऑर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्ट आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो. छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी, स्वभावाला एडिट करायचं असतं. त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला, त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे ही. भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, हे कॉन्शियस आहे, हे ऍक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ऍक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमच्या सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियस मध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे IAS अधिकारी पण पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाहीयेत, की ज्यांना डोळे नाहीयेत दोन्ही, पण ते IAS अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे. कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियस मध्ये. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या

0: जेने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण थोडंसं स्वतःला अनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि कळ, अरे हां मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये. लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे जेव्हा मला कळलं, तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकती आहे, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातो आहे. मला ताण देणारे तीन घटक आहे असं लोक मानतात. एक म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो, आपल्याला आपलं कुठं काय असतं, परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना तर, मग म्हणतात नाही नाही नाही आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या मला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती आहे. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येत आहे, त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित हँडल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इझिली सायकोलॉजिस्ट कडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्य वर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं? मग
0: कुठल्या तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियस मध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो. हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली म्हणजे काय, तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी न करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.
1: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
0: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे, म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
1: राग, द्वेष,
0: आश्चर्य, बस हे 4-5 पलीकडे आपल्याला माहित नाही. 22 टाइप्स ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचे कनेक्शन म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व्ह होतो, याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोक होती, 10 प्रकारची 10 पर्सनॅलिटीज होत्या, त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला की मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही किंवा ऍक्शनसाठी काहीतरी भयानक झालंय असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकला तू मी, नाही ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल. ते तो बोलतोय ना, तर हा महत्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणं हे काही चुकीचं नाहीये, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाहीये. पेरेंट्स ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियसमध्ये वापरणार.
1: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
0: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय, आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्या चळवळीतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाहीये हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे ह्या पुरेसे नाहीये. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या

0: भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आईवडिलांचं कम्युनिकेशन, आईवडिलांची बॉन्डिंग छान असेल, आईवडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व बिहेवियर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला, आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
1: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली आहे.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गूळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायचीची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खाऊन घ्यावं. गूळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं, अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गूळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळं एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं पीठ घेऊन त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 1 वाजले आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. युपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी

समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीएच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही, असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. एचपीव्ही लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच एचपीव्ही संसर्ग आणि एचपीव्हीशी संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान

निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेन यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस

0: देशांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी फोडली नशामुक्तीची हंडी. पालघर जिल्ह्यात 9 राष्ट्रीय पोषण मासाला सुरुवात. आणि 15 सप्टेंबरपासून पालघरमध्ये सुपोषण साथी पालघर उपक्रम राबवण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
3: 80 स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत 2047, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची हंडी फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावं आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू केलेली निवृत्ती सन्मान योजना देशातील पहिली योजना असून ती कष्टकरी चालकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे नुकतंच ठाण्यात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. 32 ठाणे महापौर वर्ष मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1:07 आणि 21 सेकंद या वेळेत 21 किलोमीटरचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी 1:26:04 ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र पाठक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
4: पालघरमध्ये 9 राष्ट्रीय पोषण महाला सुरुवात झाली. या निमित्तानं 2 दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय पुणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमात पोषण विषयक माहिती, चित्र प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोषण उखाणे, प्रश्नोत्तरे आणि पौष्टिक आहारांच्या पाककृतींचं प्रदर्शन घेण्यात आलं. तसंच आशा सेविकांना मार्गदर्शनही करण्यात आलं. तर पोषण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा गौरव यावेळी करण्यात आला. निरोगी माता, सुदृढ बालक आणि पोषणाबाबत जागरूक कुटुंब यातूनच विकसित भारताची मजबूत पायाभरणी होईल असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पालघर जिल्ह्यात कुपोषणाविरोधात आता सुपोषण साथी पालघर हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत उपक्रमाचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित म्हणजेच 65 श्याम बालकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेतलं जाणार आहे. त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपाययोजना या दरम्यान केल्या जातील. त्यानंतर 734 मॅम बालकांवर तालुका आणि ग्रामस्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष दिलं जाणार आहे. दत्तक घेतलेल्या

0: प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्याचं वजन, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी आढावाही घेतला जाणार आहे. गरजेनुसार बालकांना VCDC किंवा NRC मध्ये दाखल करण्यासोबतच प्रथिनेयुक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंगणवाडीतील सुविधा, स्वच्छ पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचं समुपदेशन यावरही यावेळी भर दिला जाईल. केवळ वजन वाढवणं नव्हे तर बालकांच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न करणं हे सुपोषण साथी पालघर उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: एक ऑफिस में और एक सेक्रेटरी थी, उन्हें देख के, उनका चेहरा देखकर अभी तक नहीं भूले हैं वो, और बस बहुत ही हंसमुख थी और उनका वो चेहरा दिल में उतर आया था. जी हाँ, तभी तो कहा जाता है हंसता हुआ नूरानी चेहरा. आप अपने नूरानी चेहरे को हंसते हुए रखने के लिए, मन को झूमता हुआ रखने के लिए क्या करते हैं? इसके अलावा कौन सी आदतें हैं जो आपने अपनाई है अभी रिसेंटली, जिससे कहीं ना कहीं दिल प्रफुल्लित हो जाता है, वो ज़रूर लिखकर भेजिए. फिलहाल हम चलते हैं अपने अगले गीत की तरफ.

प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोवेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजेशकियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता

तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई रुई ढेकूल मुकसा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यात पाठीमागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक सुरक्षित प्रवास सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत त्यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्व तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस रिक्षा टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारी देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी छत्रपती। माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका। जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत। सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात। सायंकाळचे 5:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी।

हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींच्या मनाच्या जवळचा कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सृजन संदेश या सत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: मनाला काय उपमा द्यावी बरं, सर्व भाव भावनांचा खजिना असंही म्हणता येऊ शकेल. नको ग, आज मन नाहीये माझं, आजच्या कामात ना मनच लागत नाहीये. असं कसं वागलं असेल तो, दुसऱ्याचं मन दुखवायला काहीच वाटलं नसेल त्याला. एवढं प्रेम पाहून तर माझं मन बाई भरून आलं, झालं एकदाचं मन शांत. अशी कितीतरी मनाची वाक्य आपण बोलत असतो, आजूबाजूंच्या लोकांकडून ऐकत असतो, मनाला चांगलं वाटेल असं पोषक वातावरण शरीरासाठी तयार करत असतो. मित्र मैत्रिणींनो, काल होता 10 सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस आणि आजूबाजूला घडणाऱ्या काही संवेदनशील घटना आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. मानसिक आरोग्याविषयी सजग होणं आणि बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे ते बोलण्यासाठी एक सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणं. आजच्या तरुणाई समोर करिअर, शिक्षण, स्पर्धा, नातेसंबंध, सोशल मीडिया, आर्थिक अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा आपण बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत असतो पण मनात मात्र अनेक प्रश्न, भीती आणि संघर्ष चालू असतात. मनाचा असा संघर्ष विकोपाला गेला की अपयश येतं. जैनजीच्या भाषेत म्हणायचं झालं तर डाऊनफॉल चालू होतो. मग येते अँझायटी, ट्रॉमाज आणि काही वर्स्ट केसेसमध्ये डिप्रेशन आणि अतिशय खालावलेलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. आणि अशा परिस्थितीत मदत मागणं, मनाला ट्रस्टवर्दी माणसाकडे मोकळं करणं, काय वाटतंय ते सांगणं, हे अजिबात लाजिरवानं नाहीये हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या युववाणीमध्ये आपण या विषयाकडे केवळ समस्या म्हणून नाही तर संवाद, समजूतदारपणा आणि आशेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या शहराच्या प्रशासनात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ऍडिशनल कलेक्टर अंजली धानोरकर मॅम. नमस्कार मॅम. युववाणीमध्ये आपण आज सॉफ्ट स्किल्स आणि एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा, आजच्या तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअली आणि सोशली कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: नमस्कार उत्कर्षा, आणि आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नमस्कार. तू फार महत्वाचा मुद्दा मांडते आहेस आणि यातच सगळं काही आलं की आत्महत्या प्रतिबंधक दिवस आपल्याला साजरा करावा लागतो. याचा अर्थ खरंच मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कुठल्या लेवल पर्यंत आपण सगळे चाललो आहोत त्याची प्रचिती या दिन साजरा करण्यामधूनच येते. आजकाल काय झालंय माहितीये का उत्कर्षा, की सोशल मीडिया चांगल्या अर्थाने वापरला तर खरंच खूप फायद्याचा आहे, पण दुर्दैवाने त्याचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा कम्पॅरिझन करण्यामध्ये खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे कधीतरी आपण निराश असतो किंवा कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं घडलेलं नसतं, म्हणजे आयुष्यात घडलेलं नसतं अशी एवढी मोठी घटना सुद्धा नसते.

0: अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आपण कोणाला तरी फोन लावला सारखा लावतोय आणि रिसीव्ह होत नाही, त्याने सुद्धा फ्रस्ट्रेट होणारी मुलं पाहिलीत मी. तर या सगळ्या गोष्टी अशासाठी महत्वाच्या ठरतात की या सगळ्या बाबींमुळेच आपलं मानसिक आरोग्य खराब होतं. आणि आरोग्य म्हटलं ते शारीरिक असो की मानसिक असो महत्वाचंच आहे. म्हणून मानसिक आरोग्याकडे आपण जसं हात दुखला पाय दुखला असं म्हणतो तसं माझं मन दुखलंय हे सुद्धा आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यात वेगळं काहीच नाहीये.
1: बरोबर आहे मॅम. पण आजच्या काळात ना सोशल मीडिया, करिअरचा दबाव आणि सततची तुलना, कोणीतरी कोणाशी तरी नेहमीच तुलना करत असतात, ह्या सर्व गोष्टींच्या तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि परिणाम न होऊ देण्यासाठी काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत का ज्या प्रत्येकाने कराव्यात?
0: अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य आपलं का खराब होतं हे बघितलं पाहिजे. जसं मी तुला आत्ता सांगत होते की आपल्या आयुष्यात काहीतरी थोडंसं अनपेक्षित असं मनासारखं न घडलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं. कसं आहे माहितीये का उत्कर्ष, की आपल्या आयुष्यात कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडत नाहीत. आणि त्याच वेळी सोशल मीडियावर आपण जर असं पाहिलं की कोणीतरी फॉरेनला गेलंय, कोणाचा तरी खूप मोठा बंगला आहे, त्यांनी रिसेंटली खूप मोठी कार खरेदी केली आहे, आणि प्रत्येक जण जेव्हा सोशल मीडियावर काहीतरी टाकणार तेव्हा डेफिनेटली आपल्या आयुष्यातल्या चांगल्याच बाबी पोस्ट करणार आहे.
1: बरोबर.
0: आणि हे सगळं पाहताना आपण कुठेतरी ते विसरून जातो आणि मग असं वाटतं की बघा सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान चालू आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललंय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवस्थित विचारांची क्लॅरिटी स्वतःला घेतलीच पाहिजे की आपण स्वतः सुद्धा जेव्हा काही टाकणार आहोत, पोस्ट करणार आहोत सोशल मीडियावर, आपणही आपल्या आयुष्यातल्या छानच बाबी टाकणार आहोत. नुकतंच कुणाशी तरी भांडण झालंय, आपल्या आपला चेहरा रडका झालाय, तो पोस्ट करणार आहे का आपण? अजिबात नाहीये. तसंच ज्यांचे छान छान चेहरे आपण पाहतोय त्यांच्याही आयुष्यात तसं काहीतरी घडत असेल, म्हणजे घडायला हवं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्यांच्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतील, फक्त दुर्दैवाने या सोशल मीडियामुळे होतं काय की त्यांच्या मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि जेव्हा त्या आपण पाहत असतो तेव्हा आपल्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडतंय तेच आपण बघत असतो. म्हणून मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. मग आता तू स्टेप्सचा विचार जो केलास ना, तर अगदी साध्या साध्या स्टेप्स आहेत. एक तर ही क्लॅरिटी ठेवणं की प्रत्येक जण चांगलंच पोस्ट करतं आणि जसं म्हणतात की जे चकाकतं ते सोनं असतंच
1: असं नाही,
0: त्याच पद्धतीनं जे दिसतंय ते खरंच तसं असतंच असं नाही. त्याही पेक्षा महत्वाचं, इतरांच्या आयुष्यात काय घडत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि ते अधिक उत्तम कसं केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे ना. म्हणून पहिली स्टेप तर आपली तिथेच येते आणि दुसरी स्टेप अशी असते, दुसरी किंवा पुढच्या सगळ्या स्टेप अशा असतात की जिथे जिथे आपल्याला नातेसंबंधामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा एकंदरीतच फ्रेंड सर्कलमध्ये आणखी एक पुढचं पाऊल उचलायचं आहे, तर ते कशा रीतीनं आपल्याला उचलता येईल, कसं पॉझिटिव्ह सगळं वातावरण ठेवता येईल, यासाठी आपण त्या लेवलवर प्रयत्न करत राहणं.
1: नक्कीच मॅम. पण आजच्या तरुणांसाठी ना समाजात यशा व्याख्या केवळ मार्क्स, पॅकेज, पद किंवा प्रतिष्ठा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवल्या गेली आहे. तर मग तरुणांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील लोकांनीही खऱ्या अर्थाने यशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
0: हो ग, आज नेमकं झालं आहे तसं खरं की फक्त मी किती उंचीवर गेलो आहे किंवा प्रतिष्ठा किती आहे यावरच यश मापलं जातं. पण तुला सांगू का उत्कर्ष, खरं तर आपण प्रत्येकानंच अशा गोष्टींवर यश मापण्याच्या ऐवजी आपण सेल्फ कंटेंटेड असणं ज्याला म्हणतात ना, की आपण आतमध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का, समाधानी आहोत का, ते बघायला हवं ना. पद किंवा प्रतिष्ठा खूप जास्त असेलही आजही आपण पाहतो ना की कित्येक केसेस अशा दिसतात आपल्याला की सगळं काही छान होतं, यांच्या आयुष्यात सगळं सुख आणि सुखच असेल असं बाहेरून आपल्याला वाटतं, पण कधीतरी बातमी येते की त्यांनी सुसाइडल अटेम्प्ट केला किंवा आणखी नेमकं काहीतरी त्यांनी आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालोय स्वतःच्या, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यश आपण स्वतःच्या फुटपट्टीवर मापलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर अजिबात मापण्याची गरज नाही. की ह्या मुलांच्या अवतीभोवतीचे जे आहेत, तू जेनझी जे म्हणालीस की त्यांच्यावर खरंच आज खूप प्रेशर आहे, कारण सपोर्ट असण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एक तर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीवर आणि कोणतीही गोष्ट सांगायची कशी हा मोठा एक दबाव आहे. पण हे सगळं जाणून घेऊन सभोवतालच्या लोकांनी सुद्धा छान पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता बरेचदा काय होतंय

0: माहितीये का, म्हणजे आमच्या पिढीतील लोक तरी, की जेनझी जेनझी, आम्ही एक्स मधले ना, सो जेनझी जेनझी म्हणजे हे कोणीतरी वेगळंच रसायन आहे ज्यांना समजून घेणं आपल्याला शक्यच नाहीये, असं काहीतरी डोक्यात घेण्याची गरज नाहीये. ही आपलीच मुलं आहेत सगळी, आणि आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर ती सुद्धा आपल्या जवळ मोकळी होतील, तेवढी स्पेस त्यांना द्यायला हवी.
1: आणि प्रत्येकाची यशाची टाइमलाईन ही वेगवेगळी असू शकते,
0: अगदी,
1: हे प्रत्येकाने समजून घेणं जरा गरजेचं.
0: बरोबर.
1: आणि असंही आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर असतं, म्हणजे अपयश, रिजेक्शन, तर मग अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यास तरुणांनी स्वतःला कसं सावरावं, रेझिलियन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं विकसित करता येईल आम्हा प्रत्येकालाच.
0: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. आपण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना, तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे, पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना, तसं ह्या मना

0: पण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना, तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे, पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना, तसं ह्या मनाच्याही लवचिकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला आपल्या इमोशन्स कळतात का हा पहिला मुद्दा येतो. आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स आपल्या कळायला लागतात ना, तेव्हा त्यांना टॅकल कसं करायचं ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून आपल्या इमोशन्स व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे बघा, हा भाग महत्वाचा आहे, हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय माहितीये का, सतत धावत जातोय. कशाच्या मागे धावतोय कदाचित आपल्यालाही माहीत नसतं. सगळे धावतायत म्हणून आपण पण धावतोय. कुठेतरी मग आपण थांबलं पाहिजे थोडंसं तरी, की बाकीच्यांना काय हवंय त्याच्या मागे ते धावतायत, पण मला हे खरंच हवंय का, हा कुठेतरी थांबून विचार जर केला तर डेफिनेटली आपल्यावर एवढा सगळा स्ट्रेस येणार नाही. मानसिक आरोग्य हे शब्द जे तू वापरते आहेस, ते आरोग्य आपलं अजिबात खराब होणार नाही आणि चांगल्या रीतीने प्रत्येक गोष्ट आपण टॅकल करू शकतो.
1: पण मॅम, धावलो नाही तर आपण मागे पडू अशी जी एक भावना तयार होते आणि त्यातून जे गिल्ट येतं, तर ते त्याच्याशी कसं डील करायचं?
0: हा, कारण परिस्थिती सुद्धा किंवा सराउंडिंग तुम्हा मुलांचं सगळं असं असतं की सगळेच जण विचारतात काय झालं पुढे, काय झालं पुढे, म्हणजे ग्रॅज्युएशन संपत नाही तो आता नोकरी बघणार आहे का, पुढे काय करणार आहे, आता लाक पोटा पाण्याला, हे अशा पद्धतीनं सगळं असतं. म्हणून धावावं लागणार हे जरी योग्य असलं ना, तरी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे की त्या दिशेनं मला धावायचं नाहीये. मग पेरेंट्स सांगत असतील, नियर अँड डिअर्स सांगत असतील की ह्या एका दिशेनं धाव तू, जेणेकरून तू यशस्वी होशील. पण आपल्याला जर तिकडे धावण्याची इच्छा नसेल तर आपण पुन्हा एकदा कम्युनिकेशन हा शब्द वापरेन मी, कम्युनिकेट आपण व्यवस्थितरित्या करू शकलो पाहिजे की तुमची जरी इच्छा असेल तिकडे धावण्याची, तरी सुद्धा माझी इच्छा आहे की इकडे जाण्याची. उत्कर्ष, तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहेस. खरंच आपल्या ह्या सगळ्या जेन्झीने ना त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे, आणि हेही त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी रास्त आहे. फक्त जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं असेल तर ते त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि अर्थातच परिस्थिती कशी आहे, परिस्थिती म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा आपली कौटुंबिक अशा सगळ्याच अर्थानं परिस्थिती शब्द वापरते मी, तर तो सगळा भाग लक्षात घेऊन कधी कधी मग थोडीशी मनाला मुरडही आपल्याला घालता आली पाहिजे ना. मला काय दिसतंय माहितीये का, की प्रत्येक वेळेस माझ्या मनासारखं घडलंच पाहिजे असं नाही होत ग. आणि आपण अगदी फार पूर्वीपासूनची उदाहरणं पाहिले, इतिहास काळातलेही उदाहरणं पाहिले, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाचं आयुष्य खूप छान चढत्या क्रमानंच गेलेलं आहे असं नाहीये. त्यांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या आणि तडजोड हा आयुष्यातला एक भाग असतो. म्हणून त्या पद्धतीने आपण विचार केला तर विचारांनी आपण स्टेबल होऊ शकतो
1: आणि हाच एक रेझिलियन्स आहे. मॅम, इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग स्किल्स मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, किंवा अशा काही एक्सरसाइज आहेत का ज्याने इमोशनल इंटेलिजन्स वाढेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह होईल आणि डिसिजन मेकिंग स्किल्स चांगले होतील?
0: खूप, तिन्हीही अत्यंत महत्वाचे स्किल्स आहेत. आणि प्रॉब्लेम म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम ॲज सच आपण घेत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या समोरचा अगदी प्रत्येक छोटा छोटा जो प्रॉब्लेम येतो तोही आपण किती ताबडतोबीनं सॉल्व्ह करतो ते महत्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि नेमकं आपण एखाद्या गाडीचा विचार केला आणि ती गाडी नेमकी तेव्हा आली नाही, आपल्याला तिथे महत्वाचं काम आहे, मग ही सुद्धा परिस्थिती आपल्या इमोशनल इंटेलिजन्स खरंच किती आहे हे सांगू शकते आपल्याला. की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओके ती गाडी नाहीये आता मला तिथे जाणं तर गरजेचं आहे, मग मी इमिजिएटली माझ्याकडे काय नेक्स्ट पर्याय असेल, मग हे करू की ते करू की ते करू, असं ताबडतोब विचारांनी आपण जर करायला गेलो ना तर डेफिनेटली तीही परिस्थिती आपण हँडल करू शकू.
1: पण मॅम, काही परिस्थिती ना खूप वर्स्ट होतात, तर अशा वेळी प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी, म्हणजे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्याबद्दलचा स्टिग्मा आपण समाजात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो?
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवानं आजही मानसिक आरोग्याकडे, जसं आपण सुरुवातीला बोलत होतो तसं शारीरिक आरोग्य इतकंच चांगल्या रीतीनं बघितलं जात नाही. म्हणजे जेवढा इझिली आपण सांगतोय की मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन येईल, तेवढा इझिली आपण मी सायकोलॉजिस्टकडे जाईन किंवा आता मला सायकियाट्रिस्टची गरज भासते तर मी आता तिकडे जाईन असं सांगत नाही आपण. म्हणजे अजूनही जर जायचं असेल तर कुठेतरी दूर गाडी पार्क करायची आणि कोणी बघणार नाही.

0: पद्धतीनं तिथे जायचं असं आहे, पण ॲक्च्युली नाही ग तसं. म्हणजे तितकी इतकी इझी गोष्ट आहे ती. शरीर दुखतं तसं मन दुखतं हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हा स्टिग्मा आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. होतं काय माहिती आहे का, की बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो स्टिग्मा आहे म्हणून आपण जर ती हेल्प घ्यायला गेलो नाही तर नुकसान सगळ्यात जास्त आपलं आणि आपल्या नियर अँड डिअर्सचं होणार आहे. कारण नेसेसरीली आपल्याला जर काही झालं, आपली मानसिक स्थिती योग्य नसेल तर आपले कुटुंबीय सुद्धा आनंदात नाहीत राहू शकत ना. तर त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जायचं. बाकीचे लोक काहीही म्हणत, आपल्याला गरज आहे ना, सो आपण गेलं पाहिजे.
1: आणि त्रास होत असेल तर मदत घ्यावी,
0: घ्यायलाच पाहिजे.
1: मॅम आता आपण शेवटाकडे येतोय. तर एखादा तरुण किंवा तरुणी आपल्या आयुष्यातल्या खूप कठीण काळातून जात असेल, स्वतःला एकटं समजत असेल आणि हा काळ कधीच संपणार नाही असं त्याला वाटत असेल, तर एक अधिकारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण त्याला काय सांगाल?
0: बोललं पाहिजे ग. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोललं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं असतं की अशी कोणतीच जगात गोष्ट असणार नाही की जी बोलण्याने किंवा चर्चेने सॉल्व होणार नाही.
1: थँक्यू मॅम, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. दिस कन्व्हर्सेशन वॉज डेफिनेटली थेरप्युटिक फॉर मी अँड आय एम शुअर फॉर द लिस्नर्स ॲज वेल. तुम्ही सांगितलेली यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची कौशल्य सूत्र प्रत्येकाला उपयोगी पडो ह्या सदिच्छा.
0: उत्कर्ष, मला खूप छान वाटलं आज इथे स्टुडिओमध्ये येऊन आणि एवढ्या चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलाय तेही मला खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्याच पिढीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
1: थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आपण ऐकली ॲडिशनल कलेक्टर श्रीमती अंजली धानोरकर यांच्याशी सॉफ्ट स्किल्स, मानसिक आरोग्य आणि युवा ह्या विषयावर मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद.

0: मित्रमैत्रिणींनो, आता आपण ऐकूयात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निखिल खेडकर यांच्याशी मी आणि राज दळेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार डॉक्टर निखिल खेडकर.
1: नमस्कार.
0: युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नुकताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन काल पाळला, त्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मला सर्वप्रथम असं सांगा की आजच्या तरुणांमध्ये मानसिक ताण आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसतो.
1: बरोबर.
0: आत्महत्येच्या विचारापर्यंत तरुण पोहोचण्यामागची प्रमुख कारणं तुम्हाला कोणती वाटतात?
1: अगदी तुम्ही योग्य प्रश्न आणि हा योग्य कालावधी पण आहे की जगभरात असं आढळून आलं आहे 16 ते 30 वयोगटामध्ये म्हणजे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. तरुणांना पाहिलं तर तरुण म्हणजे हे इमोशन्सचा समुद्र आहे, अगदी खळखळता समुद्र आहे. याच्यातून विषही वर येऊ शकतं आणि अमृतही वर येऊ शकतं. तर विष म्हणजे हे आत्महत्येचे विचार. असं आढळून आलं आहे की तरुण वयामध्ये जवळपास 25 ते 30% तरुणांना कधी ना कधीतरी आत्महत्येचे विचार येतात. आणि त्याचं एक महत्वाचं इमोशनल कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस. माझी ओळख काय आहे, मी काय आहे आणि मी कुठे पोहोचू शकतो. या आयडेंटिटी क्रायसिसचे बरेचसे वेगवेगळे पैलू आहेत. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये करिअर एक येतं की मी कुठे काय बनणार आहे, कुठे बनणार आहे. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात की मला ऍक्सेप्ट करतंय कुणी, माझं रिलेशन कुणीतरी ऍक्सेप्ट करतंय. ही आयडेंटिटी पण खूप महत्वाची आहे. तरुणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज येतात, खूप नवीन आयडियाज येतात, भन्नाट आयडियाज असतात, पण ते इम्प्लिमेंट करण्याची साधनं आणि फ्रीडम नसतो. ही महत्वाची कारणं आहेत की जी तरुणांमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि मग ते इमोशनल डिस्टर्बन्सेस वाढत वाढत जाऊन आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार असा अचानक खूप कमी वेळेस येतो, पण खूप साऱ्या घटना हळूहळू हळूहळू गोळा होतात आणि एखादा स्ट्रेसचा ट्रिगर हे विचार वाढायला मदत करतो.
2: निश्चितच डॉक्टर निखिल सर महत्वाचं सांगत आहात. आपण त्यालाच लागून विचारायचं की मग शैक्षणिक अपयश असेल, परीक्षेचा ताण असेल किंवा करिअरची चिंता, यांचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल?
1: परीक्षेची आणि मार्कांची चिंता याचा तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे जसं काही एक रेस लागली आहे कुत्र्यांमध्ये, हे मनुष्य नसून मुलं नसून त्यांची रेस चालू आहे आणि त्याच्यात कोण पुढे आणि कोण मागे याच्यावरच सगळं ठरतंय. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना, तरुणांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे

0: आयुष्य आणि मार्क याचा खूप संबंध नाही. तुम्ही मार्कच्या मागे पळाल तर तुम्ही आयुष्य तेवढं आनंदाने आणि चांगलं जगू नाही शकणार. ह्या ताणतणावामुळे झोप कमी होते, चिंता वाढतात, चिडचिडपणा वाढतो, अपयश पचवायची शक्ती नसते. अपयश पचवता नाही आलं तर मग चिडचिडपणा वाढून उदासीनता वाढू शकते. आणि अशा डिस्टर्ब इमोशनल स्टेटमध्ये ते जे ध्येय पाहतायत, जे की असायला नाही पाहिजे की फक्त मार्क्स, ते मार्क्स अजून कमी होतात. म्हणजे विशेष सर्कल होतं. ताण आला की अजून अभ्यास कमी, अजून मार्क कमी, अजून ताण कमी. अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना मार्कांवर लक्ष न देता ते काय शिकत आहेत, ज्ञान काय प्राप्त करतायत, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याशी ओपन संवाद ठेवणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. पण हे झालं प्रोफेशनल लाईफ किंवा अकॅडमिक्सबद्दल. पण पर्सनल लाईफमध्ये पण आपल्या रिलेशनशिप्समधल्या काही अडचणी किंवा काही नातेसंबंध तुटल्यामुळे तरुणांमध्ये निर्माण होणारा भावनिक ताण हा कसा आपण समजून घ्यायला हवा, म्हणजे तरुणांनी स्वतःसुद्धा आणि पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा.
0: अगदी बरोबर आहे. कारण तरुण वयामध्ये नवीन नातेसंबंध, मैत्री बनते, रिलेशनशिप फॉर्म्स होतात. आणि रिलेशनशिप जशा फॉर्म्स होतात तशा कधी कधी ब्रेकअप्सही होतात. आणि हे ब्रेकअप होऊ शकतं याचा आधी ऍक्सेप्टन्स पाहिजे. जसं सुरुवातीला मी म्हणालो की आयडेंटिटी, त्याचा जर का आत्मविश्वास चांगला असेल तर हे ब्रेकअप काउंटर करायला त्याला सोपं जातं. या वयामध्ये रिलेशनशिप जेवढ्या फास्ट बनतात तेवढ्या फास्ट तुटतात. तर जेव्हा रिलेशनशिप तुटते तेव्हा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे आपल्या बाकी मित्रमैत्रिणींसोबत. कारण या रिलेशनशिपवरची चर्चा बऱ्याचदा पालकांसोबत ते तो विद्यार्थी किंवा तो तरुण करू शकत नाही. पण बाकी मित्रमैत्रिणींसोबत जर का रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्सची चर्चा केली, रिलेशनशिप अशी अचानक खूपदा तुटत नाही, ती ताणल्या जाते. जर का हा ताणतणाव दोघांच्याही लक्षात आला आणि त्यांनी म्युच्युअल त्याच्यावर काहीतरी काम केलं, मग ते ब्रेकअपही असू शकेल, तर ते ब्रेकअप दोघांनाही कमी त्रासदायक जाईल.
2: निश्चितच डॉक्टर निखिल सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच तरुणांच्या म्हणजे भावविश्वाची उकल केली, अनेक प्रश्नांच्या मोकळेपणाने उत्तरं दिलीत आणि निश्चितच ही माहिती फार महत्वाची असणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आपण, तर समुपदेशक आहात आपण, एक प्रॅक्टिशनर सायकेट्रिस्ट डॉक्टर आहात, तर समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला नेमकी कशी मदत मिळू शकते आणि समुपदेशनाची भूमिका किती महत्वाची आहे हे जाता जाता काय सांगा?
0: आत्महत्येच्या विचारांसाठी समुपदेशनाची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी ट्रेंड सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे तर समुपदेशन करतात. इथे आल्यानंतर आम्ही नॉन जजमेंटल, म्हणजे या ज्या काही टिप्स दिल्या या आम्ही फॉलो करतो की आम्ही नॉन जजमेंटल असतो, त्यांना ऐकून घेतो, त्यांना त्यांचे पर्याय शोधायला मदत करतो. रेडीमेड काही आमच्या ड्रॉवरमधून काढून देत नाही. ओके, तू वकील बन, तू इंजिनियर बन, तू पॉलिटिशियन बन, किंवा तू हे रिलेशनशिप असं सुधार. त्यांना स्वतः मार्ग शोधायला आम्ही मदत करतो. मे बी हातात हात घेऊन विचारांशी विचार जुळवून या गोष्टी करतो. आणि समुपदेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला तर फायदा होतोच होतो, पण तो इतर व्यक्तींना पण ओळखू शकतो की अच्छा, याला पण प्रॉब्लेम दिसतोय, हिलाही प्रॉब्लेम दिसतोय, आणि आपण प्रोफेशनल समुपदेशकाची भेट घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. त्याला एक जरी गोष्ट आम्ही सांगितली की तू एकटा नाहीये, ह्या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहेत, जे काही तू सहन करतोय त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करतोय, तर तो व्यक्ती नक्कीच त्याच्यातून बाहेर येतो.
1: धन्यवाद निखिल खेडकर सर, तुम्ही आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आणि युवकांसाठी एकच सल्ला की तुम्ही एकट्याने सहन करू नका, बोला, ऐका, एकमेकांची सोबत करा आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना मदत करा. धन्यवाद.
1: थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आता एका छानशा गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही महत्त्वाचे आहात, तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे. बाय.

0: स्वर साधना की अनुपम परंपरा किराना घराना। अभी आपने सुनी इस श्रृंखला की 11वीं कड़ी। आमंत्रित कलाकार हैं सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर शकुंतला भरणे। इनसे बातचीत।
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश। कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल। आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी। जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले। नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते। ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं। सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं।
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो, और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है।
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापार कमी करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रति भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं। ब्रिक्स संघटना 3 दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जाऊन जायला मदत करणं, तसंच 1000 भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले। देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला। ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली। याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक

आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी दिलेला जय जगतचा नारा सर्व सीमा भेदून मानवतेला सर्वोच्च पातळीवर नेणारा ठरला असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्यांशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22व्या तर आयआयटी दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरला चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो, त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यामागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला संभवणारा कोणताही धोका हाताळायला राज्य सरकार समर्थ आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेथना

0: यांनी सांगितलं. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीची यंदा पुनरावृत्ती होईल. या निव्वळ शक्यतेच्या आधारे कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देता येणार नाहीत. आपण लोकशाही देशात राहतो, मात्र जर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर न्यायालय हस्तक्षेप करेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवली सराठी इथल्या बेमुदत उपोषणाचा आज 14वा दिवस आहे. मराठा समाज बांधवांना उद्या आंतरवली इथं येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं असून त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याची आणि मुंबईकडे मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना घेराव घालत मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 12 शिबिरांमध्ये 126 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7:15 वृत्तविशेष आपण ऐकू शकणार आहात.
2: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
3: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
4: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आहे, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
5: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
2: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगातल्या बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतात 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेत यजमान भारताची भूमिका काय असेल, तसंच विकसित देशांना या बैठकीच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जातो याबद्दल आजच्या वृत्त विशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं रशिया, चीन, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर सदस्य देशांशी भारत स्वतंत्र चर्चा करणार आहे. ब्रिक्स देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणं हा परिषदेसमोरचा प्रमुख अजेंडा असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. ब्रिक्सचा उद्देश, भारताचं महत्व याबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अॅडव्होकेट सौरभ गणपती.
1: ब्रिक्स ही संघटना भारतासाठी जागतिक पटलावर आपला वाढता आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सिद्ध करण्याची एक अतिशय महत्वाची मोठी संधी आहे. एकतर युनायटेड नेशनच्या खालोखाल जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग व्यापणारी ब्रिक्स संघटना आहे, कारण ज्यावेळेला 16 कोटीचा रशिया, जवळपास 150 कोटीचा भारत आणि त्याच्या मागोमाग चायना जेव्हा येतो, तेव्हा एवढा मोठा पॉप्युलेशन आणि एरिया वाईज सुद्धा एवढा मोठा प्रचंड एरिया असलं कोणतंही दुसरं ऑर्गनायझेशन जगभरात नाही. त्यामुळे ब्रिक्सचं महत्व अधोरेखित झाल्याशिवाय चालणार नाही. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठी ब्रिक्स ही अतिशय महत्वाची संधी आहे. त्यासाठी भारत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. एक तर भारत ही सर्वात मोठी वाढणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आजच आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपल्या 7.8 हा जो GDP वाढीचा दावा आहे त्याला पाठबळ मिळालेलं आहे. त्याच वेळेला अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे म्हणून ब्रिक्स हे देश प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता रुपया आहे किंवा स्थानिक व्यापारात चलनाला प्रोत्साहन देणं चाललंय, त्यातून पुढे कुठेतरी डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल, रुपयाचं किंवा इतर देशांच्या चलनाचं मूल्य अवमूल्यन कमी

0: होईल आणि कुठेतरी त्यांनाही व्यापाराला बळकटी मिळेल आणि स्थिरता येईल, हा एक प्रकार आहे. त्याच वेळेला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारले जात आहेत. त्याच वेळेला जागतिक राजकारणामध्ये अमेरिका युरोप एका साईडला, रशिया चीन यांच्या एका साईडला हे बघितले तर जे नवीन कोल्ड वॉर सुरू झाल्यासारखं झालंय, म्हणजे अमेरिकेचे हात कुठेतरी अडकले जेव्हा त्याच्या अगोदर रशियाचे हात युक्रेनमध्ये अडकले, त्यांच्यात समतोल साधणारा एक महत्वाचा सेतू म्हणून भारताचं जे स्थान आहे ते केव्हाच अधोरेखित झालंय. त्याच वेळेला UPI असेल किंवा आधार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ब्रिक्स देशांसमोर एक मोठं मॉडेल म्हणून आपण सादर करतोय. मग UPI सिस्टम जी आहे ती जगभरातल्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावतेय की असंही बँकेतून बँकेचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं फक्त मोबाईलच्या माध्यमातून. हे हा एक आश्चर्याचा मोठा धक्का आहे. UNSC मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिक्सचा कुठेतरी दबावाचा वापर करता येईल. त्याच वेळेला सीमेवरून जो दहशतवाद होतोय त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जागतिक जनमत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिक्सचा वापर करता येऊ शकतो. मग आज या घडीला फक्त ब्रिक्सचे देश नव्हे, मग ब्राझील, इंडिया, साऊथ आफ्रिका, रशिया, चायना हे देश नव्हे तर इतरही देश आज ब्रिक्सचे मेंबर आहेत. त्यामुळे कुठेतरी एक जागतिक मित्र म्हणून भारत यांच्यापणे प्रेझेंट होतो आणि त्याच वेळेला ब्रिक्सचं महत्व सुद्धा जगभरामध्ये वाढत असतं. जगभरात जी आता परिस्थिती बदलतीये त्याच्यामध्ये इराण, दक्षिण आफ्रिका, ब्राझील हे जे प्रगत न मानणारे देश मानले जाणारे देश आहेत त्यांच्याशी होणारी चर्चा अतिशय महत्वाची आहे. ब्रिक्सचं सर्वात महत्वाचं जे पाऊल होतं ते म्हणजे ग्लोबल साऊथचा मजबूत आवाज. आता जरी भारत नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये असला आणि ब्राझील जरी सदर्न हेमिस्फिअर मध्ये असला तरी सुद्धा नॉर्थ आणि साऊथचा अर्थ हा बऱ्याचदा श्रीमंत आणि गरीब असाच घेतला जातो, म्हणजे मार्क्सच्या भाषेत आहेरे आणि नाहीरे. मग अजूनही IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, अजूनही जागतिक पाश्चात्य देश जे आहेत विकसित आहेत त्यांचंच ह्यांच्यावरती अजूनही प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कर्ज निवारण आहे, आर्थिक विकास, हवामान निधी ह्यावर अजूनही त्यांचंच महत्व आहे. तिथे ब्रिक्स एक प्रभावी साधन म्हणून उपयोगाला येऊ शकतं. त्याच वेळेला जगभरात डॉलरची किंमत 25% वाढते त्यामुळे जगभरातल्या करन्सी आहेत त्या मान टाकतायत. अशा सिच्युएशनमध्ये डॉलरवर अवलंबित्व ठेवायचं का? बरं, एवढं करून अमेरिकेचा डॉलरवरचा जो अधिकार आहे तो कालातीत आहे. उद्या डॉलरवर निर्बंध अमेरिका आणू शकते, व्यापारावर पण निर्बंध आणू शकते, तर हे दुहेरी कात्रीमध्ये असताना डॉलरवरचं अवलंबित्व कमी करता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे. एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेनच्या दृष्टीने सुद्धा ह्या ब्रिक्सचं महत्व खूप आहे, कारण ह्या देशांमध्ये खास करून इराणकडे, रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत जे भारतासाठी महत्वाचे आहेत. सो बदलत्या युद्धजन्य परिस्थितीवर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणं, सप्लाय चेन अखंडित ठेवणं ह्यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत भारताचा कायमच असा प्रयत्न असतो की जग एकध्रुवीय न राहता मल्टीपोलार असावं, सर्वांना समान संधी मिळावी, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट न राहता रिव्हायवल ऑफ द विकेस्ट राहावं यासाठी भारत कायमच प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला चीन आणि रशियाच्या ब्रिक्समधील प्रभाव हा त्याच वेळेला जो प्रभाव आहे तो अमेरिका विरोधी होऊ नये त्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील सारख्यांची भूमिका महत्वाची आहे. सो पाश्चात्य विरोधी व्यासपीठ ठेवायचं नाही आहे, आपल्या सर्वसमावेशक देशांचं एक व्यासपीठ बनवायचं आहे. सो पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांच्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासायचं असेल तर ब्रिक्स सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे आणि भारत हाच संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नात आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात ब्रिक्स समूहाचा विस्तार झाला असून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा त्यात समावेश झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ब्रिक्सचं महत्व वाढतोय. ब्रिक्सच्या माध्यमातून भारत सातत्यानं संतुलित जागतिक व्यवस्थेची भूमिका मांडत आलाय. अमेरिका चीन व्यापार संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापारातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्रिक्समध्ये भारत सातत्याने ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज मांडत आला आहे. कर्जाचा वाढता बोजा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, विकासासाठी वित्त पुरवठा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे प्रश्न भारत ब्रिक्सच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. म्हणूनच ब्रिक्स भारतासाठी दक्षिणेतलं नेतृत्व मजबूत करण्याचं व्यासपीठही आहे. ब्रिक्स परिषदेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ऍडव्होकेट सौरभ गणपते.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ आवाज ब्रिक्सचा तो जास्त महत्वाचा. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की साऊथ म्हटलं की साधारणपणे मार्क्सच्या भाषेत

0: बाहेरील देश म्हणजे गरीब देश आणि नॉर्थ म्हटलं की श्रीमंत देश असं होतं. आणि आजच्या जगात झालंय असं की डॉलर वरती अमेरिकेचं संपूर्ण नियंत्रण आहे. अशा सिच्युएशन मध्ये जर डॉलर मध्ये व्यवहार नाही केला आणि जर का तो व्यवहार आपसंमतीने जर का परस्परांचं चलन ठरवून जर का केला गेला तर त्याला एक स्टॅबिलिटी येऊ शकते. हे बऱ्याचदा होत नाही आणि ते होण्याची गरज आहे. ब्रिक्स संघटना जी आहे त्यातून पुढे येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट जिथे आपली UPI पेमेंट आहे तिथे ती वापरली जाऊ शकते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ब्रिक्समध्ये जर का आपापसात व्यापार करायला लागले तर कुठेतरी एक डॉलर विरहित स्थैर्य त्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये जो व्यापार करायचा असेल त्याला फार महत्व आहे. त्याच वेळेला टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन असेल याच्या माध्यमातून ब्रिक्सचं महत्व फार अधोरेखित केलं जाऊ शकतं. कारण बिझनेस कोऑपरेशन नुसतं नाही आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक लक्षात घेऊया की साधारणपणे व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा एक खूप मोठा रूट समुद्री रूट तयार झालेला आहे. पूर्वी जो सगळा आपला रशियाकडनं तेलाचा व्यापार व्हायचा तो लेनिनग्राड किंवा सेंट पीटर्सबर्ग वरनं जामनगर किंवा मुंबईपर्यंत यायचा आणि तो बराच मोठा व्हायचा घालायचा. आज व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा बराच मोठा रूट आपण विकसित केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रूटमुळे प्रवास तर कमीच पडतो पण आता पश्चिम आशियामध्ये आखातात जे काही युद्ध पेटलंय त्याचा त्याच्यावर काही फार संबंध त्याशी येत नसल्यामुळे प्रभाव फार पडत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट लहान लहान बिझनेस आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा एकंदरीतच त्या बिझनेसेसमध्ये किंवा एकंदरीत होलिस्टिक इकॉनॉमिक्स असेल आपण म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो अनेक घटकांना तुमच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो किंवा वित्त व्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो हा एकंदर खूप मोठा भाग ब्रिक्समध्ये चर्चेला येतो. त्याच्यामुळे कुठेही भारत चायना संबंध असतील आज गेल्या काही काळामध्ये चायनाची भारतातली इन्व्हेस्टमेंट संबंध कितीही ताणले गेले असले तरी वाढलेली आहे. रशियाची भारतामध्ये तर इन्व्हेस्टमेंट वाढलीच गेली आहे. 71 पासूनचे अनुभव आहे. त्याच वेळेला ब्राझील हा सुद्धा एक असा देश आहे की ज्याला या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्याच वेळेला जर आठवत असेल तर भारताने ब्राझीलला कोविडच्या काळामध्ये मोठी एक लशींची कन्साइनमेंट पाठवली होती आणि बोल्सोनारो यांनी हनुमान येतोय ब्राझीलमध्ये लस घेऊन अशा स्वरूपाचं एक चित्र सुद्धा ट्विटरवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं. त्याला खूप मोठा अर्थ होता. सो अशा स्वरूपाची जी काही देवाणघेवाण आहे आणि नुसती आर्थिक नाही त्याला जोडलेली भावनिक देवाणघेवाणही आहे.
1: श्रोते हो, भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करतोय. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, अंतराळ, औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे अनुभव ब्रिक्स देशांसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्याचवेळी भारताला ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योगांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज किती प्रभावी ठरणार, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला कोणती दिशा मिळणार आणि भारत आपलं राष्ट्रीय हित जपत जागतिक पातळीवर कोणती भूमिका बजावणार याचे संकेत या दोन्ही घडामोडींमधून मिळू शकतात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता

वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझ शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 20 श्रावण सके 1948 म्हणजेच 11 सप्टेंबर 2026. जाणून घेऊयात सर्वप्रथम ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज.

0: आज ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. वळूयात आजच्या विषयाकडे. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात ऐकणार आहोत हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझा आवार माझे शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर, सहयोगी प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, अल निनोचं महाभयंकर संकट सध्या जागतिक स्तरावर घुंगावतंय आणि याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शेती व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर तसंच विविध किडींच्या प्रादुर्भावावर होऊ शकतो. हळद हे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं महत्वाचं नगदी पीक आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे हळद पिकावर काही किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हळद पिकावरील रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं महत्वाचं ठरतं आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आज आपण हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप लोटन बडगुजर सर. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
3: धन्यवाद
2: सर. हळद पिकाची लागवड करत असताना हळदीला बेणे प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं, तर ही बेणे प्रक्रिया नेमकी कशासाठी आणि कोणत्या हेतूने केली जाते?
3: खूपच छान प्रश्न आहे हा. शेतकरी बंधू भगिनींनो, हळद पिकात बेणे प्रक्रिया हा सर्वात महत्वाचा आणि मूलभूत टप्पा आहे. आपण प्रामुख्याने 3 मोठे हेतू साध्य करण्यासाठी ही बीज प्रक्रिया करत असतो आणि इंग्रजी अध्याक्षरांचा जर आपण उपयोग केला तर FIR या स्वरूपात ही बीज प्रक्रिया असणं गरजेचं आहे. तर पहिला आहे F म्हणजे फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशक, कंदकूज या रोगापासून वाचण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, कंदमाशी सारख्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. आणि तिसरा आहे R म्हणजे बायोफर्टिलायझर्स अर्थात जैविक प्रक्रिया, झाडाची अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता आणि वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
2: अरे वा, म्हणजे एकाच प्रक्रियेतून 3 मोठे फायदे मिळतात. तर सर, बेणे प्रक्रियेचे प्रकार कोणते आहेत आणि ती करताना कोणती मुख्य काळजी घ्यायला हवी?
3: शेतकरी बंधू भगिनींनो, बेणे प्रक्रिया ही प्रामुख्याने 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे जैविक प्रक्रिया. इथे आपल्या शेतकरी बांधवांनी एक अतिशय महत्वाची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे अगोदर रासायनिक प्रक्रिया करायची आणि त्यानंतर 2 दिवसांनी जैविक प्रक्रिया पार पाडायची. दोन्ही प्रक्रिया एकत्र मात्र कधीच करू नयेत.
2: तर हा तर खूप महत्वाचा नियम आपण सांगितलात आपल्या शेतकरी बांधवांना. मग आपल्या शेतकरी बांधवांनी रासायनिक बेणे प्रक्रिया नेमकी कशी करावी आणि त्याचं योग्य प्रमाण काय आहे, काय सांगताय?
3: रासायनिक प्रक्रियेसाठी प्रमाण अतिशय सोपं आहे. क्विनॉल फॉस 25% प्रवाही 2 मिलीलिटर प्रति लिटर आणि कार्बेंडाझिम म्हणजे हे बुरशीनाशक आहे, हे पाण्यात मिसळणारं बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी असं एकत्र करून याचं द्रावण तयार करावं.
2: अच्छा.
3: आपण लागवडीसाठी निवडलेले जेठे किंवा गड्डे या द्रावणात 15 ते 20 मिनिटं चांगले बुडवून ठेवावेत आणि त्यानंतर बेणे द्रावणातून काढून सावलीत चांगले सुकवून घ्यावेत.
2: तर मग रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीत सुकवले आणि त्यानंतरची जैविक बेणे प्रक्रिया कधी आणि कशी करावी?
3: तर यासाठी 1 लिटर पाण्यात 10 ग्रॅम ॲझोस्पिरिलम, 10 ग्रॅम पुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक आणि 25 ग्रॅम व्हॅम हे एकत्र मिसळून त्याचं द्रावण तयार करावं. या जैविक द्रावणात बेणे 10 ते 15 मिनिटं बुडवून काढावेत आणि लगेच शेतात लागवडीसाठी वापरावेत. या व्यतिरिक्त जर विद्यापीठातील बायोमिक्स जर उपलब्ध असेल तर 200 मिलीग्रॅम प्रति लिटर

0: 200 मिलीलिटर प्रति लिटर अशा पद्धतीनं त्याचा वापर करावा.
1: अच्छा, म्हणजेच रासायनिक प्रक्रियेमुळे आणि जैविक प्रक्रियेमुळे सुरुवातीलाच कीड आणि बुरशीपासून उत्तम बचाव पिकांना मिळतो आणि पिकाला ताकदही मिळते. तर मग कंदमाशी आणि बुरशी नियंत्रणाची ही सोपी पद्धत आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच वरदान ठरेल. तर सर, आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. सध्या हळद पिकामध्ये रोगांचे प्रादुर्भाव वाढलेले आहेत, तर हळद पिकावरील मुख्य रोग नेमके कोणते आहेत?
0: हळद पिकावरील येणाऱ्या रोगांचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा रोग आहे कंदकूज, त्यानंतर पानावरील ठिपके, त्याला करपा किंवा लीप स्पॉट असं सुद्धा आपण म्हणतो. त्याच्यानंतरचा रोग आहे पानांवर येणारे ठिपके, त्याला आपण लीप ब्लॉच असं सुद्धा म्हणतो. यानंतर जीवाणूजन्य मर, आणि एक महत्वाचा आणखी एक रोग आहे तो म्हणजे कोरडी सड.
1: अच्छा सर, कंदकूज किंवा आपण ज्याला गड्डे कुजव्या म्हणतो, हा रोग हळद पिकाचे अतोनात नुकसान करतो. तर सर्वात आधी आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि तो कधी जास्त वाढतो.
0: हा अतिशय छान प्रश्न विचारलात आपण. हळद पिकावरील कंदकूज किंवा गड्डे कुजव्या हा प्रामुख्याने अत्यंत घातक बुरशीजन्य असा रोग आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत आम्ही रायझोम रॉट असं सुद्धा म्हणतो. भरपूर पाऊस, काळी कसदार जमीन आणि कमी निचरा होणारी जमीन ही या रोगाला अतिशय पोषक असते. वर्षभराचा विचार केला तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो.
1: अच्छा सर, बऱ्याचदा शेतकऱ्यांना समजत नाही की शेतात कंदकूज रोग आला आहे की दुसरी काही समस्या आहे. तर हा रोग ओळखण्यासाठी शेतात कोणती मुख्य लक्षणं दिसून येतात ज्याच्यावरून शेतकरी बांधवांच्या लक्षात येऊ शकतं की हा कंदकूज रोग आपल्या हळद पिकावर आलाय?
0: कंदकुजव्या रोगाची लक्षणं अतिशय स्पष्ट दिसतात आणि ती प्रामुख्यानं कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पानं ही पिवळसर तपकिरी रंगाची होतात आणि पानांच्या कडा ह्या हळूहळू वाळायला लागतात. झाडाच्या खोडाचा रंग हा तपकिरी आणि काळपट होतो. जर तुम्ही तो प्रादुर्भावग्रस्त फुटवा वर ओढला तर तो सहज हातामध्ये उपटून येतो.
1: अच्छा.
0: आणि जमिनीत हात घालून जर कंद बाहेर काढला तर तो अत्यंत पचपचीत किंवा मऊ असा आपल्या हाताला लागतो. आणि बाधित कंदाचा रंग हा तपकिरी रंगाचा असून विविध छटांमध्ये बदलून आपल्याला त्यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी बाहेर येताना दिसतं.
1: अच्छा, एकंदरीतच ही जर सगळी लक्षणं आपल्या पिकामध्ये दिसून आली तर लक्षात घ्यावं की कंदकूज आपल्या पिकाला रोग लागलेला आहे. तर सर, हा रोग जमिनीत म्हणजे कशा पद्धतीनं पसरतो आणि कोणती परिस्थिती या रोगाची तीव्रता आणखी वाढवते?
0: हा रोग मृदेमधून म्हणजे जमिनीतून पसरणार आहे. जमिनीत ओलावा वाढला की या बुरशीची वाढ अतिशय झपाट्यानं होते. ही बुरशी लागवडीसाठी ठेवलेल्या रोगट कंदांमध्ये आणि रोगट कंदांपासून जमिनीत मिसळणाऱ्या क्लॅमॅडोस्पोर्स किंवा आम्ही त्याला ऊ स्पोर्स यासारख्या सुप्त अशा अवस्थांच्या स्वरूपामध्ये ती जमिनीत तग धरून राहते.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा जमिनीचं तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होतं आणि ओलावा वाढतो तेव्हा हा रोग कोवळ्या कोंबांवर सुद्धा हल्ला करतो. आणि जर शेतात सूत्रकृमींचा, त्याला आपण नेमॅटोड म्हणतो, याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर पाण्याचा निचरा योग्य न झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिलं तर त्यामुळे ह्या रोगाची तीव्रता ही प्रचंड वाढते.
1: अच्छा सर, आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. जर शेतकऱ्यांच्या शेतात हा रोग येऊ नये म्हणून प्रतिबंध करायचा असेल तर सुरुवातीला कोणते जैविक उपाय केले पाहिजेत?
0: अतिशय छान प्रश्न आहे. कंदकूज नियंत्रणात जैविक बुरशी नाशकांचा वाटा हा सर्वात मोठा आहे आणि शेतकरी बंधू भगिनींनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक अर्थात ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी 2 ते 2.5 किलो पावडर 250 ते 300 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये व्यवस्थित मिसळून जमिनीतून पसरवून द्यावी.
1: अच्छा.
0: या व्यतिरिक्त सुडोमोनास फ्लोरोसन्स ह्या टाल्क फॉर्म्युलेशनचा 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण वापर जमिनीतून केला तर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी खूप मदत होते.
1: अच्छा. आणि सर, जर रोगाचा प्रादुर्भाव शेतात वाढलाच तर तातडीने नियंत्रणासाठी कोणते रासायनिक उपाय आपण सुचवाल, जसं की आळवणी आणि फवारणी यासारखे?
0: जर रोगाची तीव्रता जास्तच असेल तर शेतकऱ्यांनी फक्त फवारणीवरच अवलंबून न राहता मुळाशी आळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, ड्रेंचिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आता आळवणीसाठी उपाय कसे करावेत? जमिनीमध्ये वापसा असताना हळदीच्या बुंद्याभोवती कॉपर ऑक्सिक्लोराईड 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. किंवा अधिक प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ॲझोक्सिस्ट्रोबिन किंवा डायफेनकोनॅझोल ह्या दोघांची या 0.1% किंवा 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात

झाडाच्या भोवती आणि मुळाच्या सभोवती आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा ताण द्यावा आणि गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी. आणि फवारणीसाठी जर उपाय बघितला तर प्रति लिटर पाण्यात कार्बन डायझेम 1 ग्रॅम किंवा मँकोझेब 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे स्टिकर म्हणजे चिकट पदार्थ 1 मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात आवर्जून मिसळावं. तर येथे मला शेतकरी बांधवांना असं सांग

0: तिखट म्हणजे चिकट पदार्थ 1 मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात आवर्जून मिसळावं. तर येथे मला शेतकरी बांधवांना असं सांगावं असं वाटतं की पावसाळ्यात शेतामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नये आणि त्यासाठी वेळोवेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात ड्रेनेज चॅनल्स किंवा त्याला आपण सर म्हणतो असे सर खोदून घ्यावेत आणि पाण्याचा निचरा कसा योग्य पद्धतीने करता येईल याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष घालावे.
1: अच्छा, म्हणजे महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की शेतामध्ये सर खोदणं आवश्यक आहे.
0: बरोबर,
1: जेणेकरून हा जो रोग कंदकोजीचा वाढतोय त्याला प्रतिबंध करता येईल.
0: निश्चितच.
1: सर, सध्याच्या दिवसात हळदीच्या पिकावर करपा म्हणजेच लीप स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. हा रोग कशामुळे होतो हे जाणून घ्यायचं आहे आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आणि हा कधी जास्त पसरतो.
0: नक्कीच, हळदी पिकावरील करपा हा एक अतिशय महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे आणि तो कोलेटोट्रिकम कॅप्सेसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि पिकाच्या अवशेषांमधून होत असतो. हवामानाचा विचार जर केला, जेव्हा हवेत 25° सेल्सिअसच्या आसपास तापमान असतं आणि जमिनीचा ओलावा हा जास्त असतो आणि पानांवर ज्या वेळेला पाणी साचून राहतं त्यावेळेला ही बुरशी अतिशय झपाट्यानं वाढते. विशेषतः सकाळी पडणारं धुकं, दव आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे हा रोग संपूर्ण शेतामध्ये पसरतो. जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान या रोगाची सुरुवात होते पण सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये या रोगाची तीव्रता सर्वात जास्त असते. उघड्यावर आणि मोकळ्या जागेत लावलेल्या हळदीवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असतो.
1: अच्छा, म्हणजेच हवामानातील बदल याला कारणीभूत ठरतात. तर सर, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हा रोग ओळखायचा कसा, याची मुख्य लक्षणं काय आहेत?
0: हा खूपच छान प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं अतिशय बारीक निरीक्षण करायला हवं. सुरुवातीला कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूला लहान आणि विविध आकारांचे म्हणजे अंडाकृती किंवा लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला दिसायला लागतात. हे ठिपके अनियमित किंवा वेड्या वाकड्या आकाराचे असतात. त्यांच्या मध्यभागी पांढरट किंवा राखाडी रंग आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा,
0: आणि हे पान जर आपण सूर्याकडे धरून बघितलं तर पानाच्या ठिपक्याच्या आत आपल्याला असंख्य वर्तुळ दिसून येतात. तसे या ठिपक्यांच्या मध्यभागी फळाच्या तुऱ्यासारखी म्हणजे फ्रूट हेड आपण म्हणतो यासारखी एक बारीक संरचना बुरशीचे जीवाणू तयार करत असतात, बुरशीबीज तयार करत असतात. रोग वाढला की हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि एक मोठा अनियमित डाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे पूर्ण पानच करपून जातं, शेवटी ते पान वाळतं आणि गळून पडतं, ज्यामुळे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते.
1: अच्छा, म्हणजेच वेळीच लक्ष दिलं नाही तर पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. मग सर, यावर उपाय काय आहेत आणि आपल्या शेतकरी बांधवांनी या बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी करावी?
0: शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही. योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांचा जर आपण वापर केला तर या रोगावरही आपण अगदी सहज नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पर्याय पहिला असा की प्रति लिटर पाण्यातून मँकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिड क्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
1: बरं,
0: आणि जर हवेत धुकं आणि दव राहत असेल तर 15 दिवसाच्या अंतराने ही दुसऱ्यांदा फवारणी करावी. आणि दुसरा पर्याय असा आहे, जर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर बाजारात मिळणारं अझोक्सिस्ट्रोबिन आणि डायफेंकोनेझॉल हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्यावरची पिकावर फवारणी करावी. या फवारण्या वेळेवर केल्या तर आपण या रोगाला सहज रोखू शकतो.
1: अच्छा, तर सर, आज तुम्ही हळदीवरील करपा रोगाची लक्षणं आणि त्याच्या रासायनिक नियंत्रणाविषयी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. आमच्या शेतकरी बांधवांना याचा नक्कीच मोठा फायदा होईल. तर सर, हा जो पानावरील ठिपके म्हणजेच लीफ ब्लॉच रोग आहे हा कोणत्या बुरशीमुळे होतो?
0: मॅडम, हा रोग टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होतो. आणि जेव्हा हवामानात किंवा वातावरणात आर्द्रता म्हणजे हवेचा ओलावा खूप जास्त वाढतो त्यावेळेला ह्या रोगाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्यानं वाढतो.
1: अच्छा सर, मग शेतात याची लक्षणं कशी दिसतात जेणेकरून शेतकरी बांधवांना हा रोग आपल्या पिकावरती आला हे ओळखणं सोपं जाईल?
0: हे अगदी सोपं आहे. या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस किंवा लालसर रंगाचे गोलाकार ठिपके आपल्याला बघायला मिळतात. जसा जसा रोग वाढत जातो तसे तसे हे ठिपके मोठे होत जातात आणि संपूर्ण पान त्याच्याद्वारे करपलं जातं.
1: अच्छा,
0: याचं मुख्य वैशिष्ट्य असं की पानाच्या खालच्या बाजूला जी मुख्य शीर असते त्या शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे साधारणतः 1 ते 2 सेंटीमीटर व्यासाचे ठिपके आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. त्यामुळे पानं लवकर वाळतात आणि पानांची पिकाचं अन्न तयार करण्याची जी क्षमता असते ती कमी होते, मंदावते.

0: या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या भागापासून वरच्या पानांवर होत असते.
1: अच्छा सर, म्हणजेच हा रोग सुद्धा पानांचे मोठे नुकसान करतोय. मग या रोगाच्या नियंत्रणासाठी आणि एकूणच हळद पीक निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कोणत्या महत्वाच्या बाबीवर लक्ष दिलं पाहिजे?
0: लीप ब्लॉच आणि कंदांचं रक्षण करण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी केवळ एका फवारणीवर अवलंबून न राहता काही शेती पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. मी त्या सांगू इच्छितो. सर्वात प्रथम पाण्याचा योग्य निचरा करणे. हळद पिकात अजिबात जास्त पाणी साचू देऊ नये. शेतात वेळोवेळी चर काढून पाण्याचा त्वरित निचरा करावा. जमिनीत पाणी साचल्यास बुरशीला योग्य आणि ते पोषक वातावरण त्या ठिकाणी मिळतं. दुसरा मुद्दा म्हणजे निरोगी बेण्याची लागवड करावी. बेण हे नेहमी खात्रीशीर आणि रोगमुक्त ठिकाणूनच प्राप्त करावं. पिकांची फेरपालट करावी. एकाच शेतात सलग हळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिकं घेऊ नये. पिकांची योग्य ती फेरपालट करावी, ज्यामुळे जमिनीतील बुरशींची साखळी जी असते ती तुटायला मदत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मातीची भरणी. शिफारशीत वेळेत हळदीच्या पिकाला मातीची भरणी किंवा त्याला माती चढवणे असं आपण म्हणतो, तर ही प्रक्रिया करावी. त्यामुळे कंदांचं आणि रोग किडींपासून पिकाचं संरक्षण व्हायला मदत होते.
1: अच्छा, तर सर खूप सविस्तर असे उपाय आपण सांगितलेत. आता आपल्या दुसऱ्या रोगाकडे आपण वळूयात, जो की कोरडीसड. तर कोरडीसड म्हणजे ज्याला ड्राय रॉट म्हणतात, हा रोग कशामुळे होतो आणि याची लक्षणं कशी दिसतात?
0: मॅडम, कोरडीसड हा रोग रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो.
1: अच्छा.
0: या रोगामुळे झाडाची मुळं आणि कंद किंवा त्याला आपण रायझोम्स म्हणतो ते कुजतात. ऑक्टोबर महिन्यापासून कंदांना ही कोरडीसड लागायला सुरुवात होत असते.
1: पण मग सर, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर हळद काढणीला येते आणि पानं नैसर्गिकरित्या पिवळी पडतात, मग हा रोग ओळखायचा कसा?
0: हाच तर फार मोठा गोंधळ शेतकरी बंधू भगिनींचा या ठिकाणी होत असतो. पिकाच्या परिपक्वतेची जी सामान्य लक्षणं असतात ती म्हणजे पानांचा पिवळेपणा आणि पानांचे वाळणे अशी ती लक्षणं. तर ह्या रोगाची सुद्धा प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या थव्यांमध्ये सुद्धा म्हणजे पॅचेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये ही असली लक्षणं दिसून येतात, त्यामुळे हा फरक ओळखणं थोडंसं कठीण होऊन जातं. पण ही ओळखण्याची पद्धत अशी आहे की बाधित कंद सुरुवातीला मऊ आणि आकसलेले दिसतात, परंतु नंतर ते वाळून एकदम कडक होतात. आणि आपण जर बाधित कंद कापून पाहिलं तर त्यातील रोगट भाग फिकट तपकिरी आणि गडद रंगाचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो.
1: अच्छा, मग सर या कोरड्या सडीपासून आपल्या हळदीच्या कंदाचं रक्षण कसं करावं?
0: यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे शेतातील स्वच्छता. अत्यंत स्वच्छता शेतात राखणं गरजेचं आहे. जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत. आणि दुसरं म्हणजे तृणधान्य, त्याला आपण सिरियल्स म्हणतो, आणि कडधान्य म्हणजे पल्सेस, याच्या सोबत पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे जमिनीतील रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत होते.
1: तर सर, हा बायोमिक्स नेमका काय प्रकार आहे आणि याला जैविक रामबाण उपाय असं का म्हणून ओळखलं जातं, याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: मॅडम, मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की पिकांच्या रोग नियंत्रणासाठी बायोमिक्सचा वापर करावा. तर बायोमिक्स हे रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आमच्या संशोधकांनी संशोधनातून विकसित केलेलं एक अनोखं उत्पादन आहे.
1: अच्छा.
0: हा 14 अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मजीवांच्या म्हणजे त्यामध्ये उपयुक्त मित्र बुरशी असतील जीवाणूंचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि हे अद्वितीय एक मिश्रण आहे. हळद पिकात लागवडीपासून तर काढणीपर्यंत लागणारं रोग नियंत्रण, कीड नियंत्रण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर हे 14 सूक्ष्मजीव एकत्र येऊन काम करतात. म्हणूनच याला आपण जैविक रामबाण उपाय असं म्हणून ओळखतो.
1: वा, म्हणजे तब्बल 14 सूक्ष्मजीव एकाच ठिकाणी. तर मग ही 14 घटक जी आहेत तर ती नेमकी कोणती आहेत, आपण काय सांगाल याविषयी?
0: मॅडम, या घटकांना आपण मुख्य कार्यापासून त्याच्या 3 वेगवेगळ्या गटांमध्ये सामावून घेऊया. म्हणजे त्यांची कार्यपद्धतीनुसार आपण त्यांचं वर्गीकरण करूया. सर्वात पहिला प्रकार म्हणजे रोग नियंत्रण करणारे घटक. आता रोग नियंत्रण करणाऱ्या घटकांमध्ये बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक यांचा समावेश आहे. आणि ह्या 14 घटकांपैकी यामध्ये ट्रायकोडर्मा ऍस्पेरम, ट्रायकोडर्मा हर्जियानम ह्या 2 अत्यंत शक्तिशाली मित्रबुरशींचा समावेश आहे. ज्या हळद पिकावरील सड आणि कूज या रोगाला कारणीभूत असणाऱ्या हानिकारक बुरशींना नष्ट करतात. आणि यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सेप्टिलिस हे जीवाणू आहेत, त्यांना आपण उपयुक्त जीवाणू म्हणून ओळखतो. जे हळद पिकावर

0: जीवाणूजन्य मर म्हणजे बॅक्टेरियल विल्ट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा मुळापासून नायनाट करतात.
1: बर,
0: यानंतर कीड आणि सूत्रकृमी नियंत्रित करणारे घटक म्हणजे हा आता दुसरा प्रकार वर्गीकरणाचा. यामध्ये आपण कीटकनाशक आणि नेमॅटोड म्हणजे सूत्रकृमी यांना नियंत्रित करणारे घटक, यामध्ये मेटारायझम अनिसोपली, बिव्हेरिया बॅसियाना, निमोरिया रियाली या अशा प्रकारच्या मित्रबुरशी आहेत ज्या जमिनीतून निघणाऱ्या होमणी अळी, खोडकिडा आणि इतर किडींच्या शरीरात जाऊन त्यांना नैसर्गिकरित्या 10 ते 15 दिवसात मारून टाकतो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर आहे व्हर्टिसिलियम लेकॅनी, हे पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचं चोख नियंत्रण करतात. त्याच्यानंतरचा घटक आहे पॅसिलोमायसिस, हा घटक बुरशी हळदीच्या मुळांना फटका लावणाऱ्या घातक सूत्रकृमींचं, त्याला आपण नेमॅटोड्स म्हणतो, या नेमॅटोड्सच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयोगी घटक आहे.
1: अच्छा.
0: आणि वर्गीकरणातला तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक वाढणारे घटक म्हणजे त्याला आपण जैविक खत असं सुद्धा म्हणू शकतो.
1: बर,
0: तर यामध्ये आस्पर्जिलस अवामोरी, सुडोमोनास ट्रायटा हे जमिनीत न विरघळणारा स्फुरद म्हणजे फॉस्फरस याला विरघळवायला मदत करतात आणि पिकाला सहजपणे उपलब्ध करून देतात. त्यानंतर ग्लुकासोनोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम हे हवेतलं नत्र शोषून पिकांची शाकीय वाढ आणि फुटवे वाढवण्यास मदत करतात.
1: बर,
0: हा जीवाणू वनस्पतींमधून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनॉलचा वापर करून त्यांची वाढ करतो आणि पिकाला सायटोकायनिन्स हे संप्रेरक पुरवायला मदत करतो.
1: अच्छा.
0: याचे हळदीसाठी सर्वात दोन महत्वाचे फायदे आहेत, उन्हाचा आणि पाण्याचा ताण सहन करणे, त्याच्यानंतर हळद पिकातलं कुरकुमिन आणि पिवळेपणा वाढवणे. आता मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की हळदीला बाजारात मिळणारा हा जो भाव असतो हा कुरकुमिन नावाच्या औषधी घटकाच्या टक्केवारीवर अवलंबून असतो.
1: बर,
0: आणि हा जीवाणू हळदीच्या कंदांमध्ये कुरकुमिनची निर्मिती वाढवतो आणि हळदीला गडद पिवळा आणि नारिंगी रंग प्राप्त करून देतो.
1: अच्छा.
0: ज्या हळदीत कुरकुमिनचं प्रमाण जास्त तिला व्यापारी दुप्पट भाव देतात.
1: बर, म्हणजेच बायोमिक्स मधील हे जीवाणू केवळ खतांची कार्यक्षमताच वाढवत नाहीत तर थेट शेतकऱ्यांच्या खिशाला फायदा करून देणारा कुरकुमिनचा टक्काही वाढवतात. तर सर, शेतकरी बांधवांसाठी बायोमिक्स मधील जैविक खत आणि पीक संवर्धकाची अत्यंत मोलाची माहिती आपण दिलीत. तर सर, परभणी कृषी विद्यापीठाचे हे बायोमिक्स वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: याचे सर्वात महत्वाचे फायदे आहेत ते मी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. वनस्पतीची प्रतिकारक शक्ती म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि जे रासायनिक अवशेष असतात त्याचा धोका नष्ट करणे.
1: अच्छा.
0: पर्यावरण आणि आरोग्यासाठी ते पूर्णपणे सुरक्षित आहे. याच्या वापरामुळे खर्चामध्ये फार मोठी बचत होते. झाडांची आंतरिक शक्ती वाढवतो म्हणजे त्याला आपण इम्युनिटी असं म्हणूया. त्याच्यानंतर दीर्घकालीन पिकाला संरक्षण म्हणजे कवच प्राप्त होतो.
1: बर,
0: तर यासारखे त्याचे फायदे आपल्याला सांगता येतील.
1: अच्छा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की बायोमिक्स वापरायचं कसं किंवा याचे योग्य प्रमाण काय आहे?
0: अगदी बरोबर. बायोमिक्सच्या वापराच्या प्रामुख्यानं 3 पद्धती आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं असतं त्याविषयी आपल्याला सांगतो. सर्वात पहिला मुद्दा आहे बेणे प्रक्रिया, त्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. सुरुवातीलाच याविषयी मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. हळद लागवडीच्या वेळी बेणे प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी 200 ग्रॅम बायोमिक्स 10 लिटर पाण्यात मिसळावं आणि या द्रावणात हळदीचं बेणं 10 ते 15 मिनिटं बुडवून मगच त्याची लागवड करावी.
1: अच्छा.
0: दुसरा मुद्दा आहे आळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग असं म्हणतो. जर आपल्या जमिनीत बायोमिक्स सोडायचे असेल किंवा आळवणी करायची असेल तर 200 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून त्याची आळवणी करावी.
1: अच्छा.
0: एकरी प्रमाणाचा जर विचार केला तर 4 किलो, पावडर स्वरूपात असेल तर 4 किलो आणि द्रव स्वरूपात असेल तर 4 लिटर प्रति एकर असं बायोमिक्सचं प्रमाण आळवणीसाठी वापरावं.
1: बर.
0: तिसरा प्रकार आहे फवारणी, त्याला आपण फोलियर स्प्रे असं म्हणतो. पानांवरील रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करताना 100 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
1: अच्छा.
0: एकरी फवारणीसाठी 1 किलो किंवा 1 लिटर बायोमिक्स हे पुरेसं होतं.
1: तर सर, अगदी स्पष्ट आणि सोपं गणित सांगितलं आपण. शेतकरी बांधवांना बेणे प्रक्रिया, आळवणी आणि फवारणीचं हे प्रमाण नक्कीच लक्षात आलं असेल. सर, आता आमच्या शेतकऱ्यांच्या मनातला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की हे दर्जेदार बायोमिक्स त्यांना कुठे उपलब्ध होईल?
0: हो, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शेतकरी बंधू भगिनींनो. बायोमिक्स हे

0: बायोमिक संशोधन व निर्मिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी थेट उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांनी थेट विद्यापीठाच्या संशोधन केंद्राशी संपर्क साधून हे बायोमिक्स खरेदी करावं आणि याचा अवश्य लाभ घ्यावा.
1: नक्कीच, थेट विद्यापीठातून खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन मिळेल यात शंकाच नाही. बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो. तर कीड आणि रोग व्यवस्थापन या सर्व बाबींवर अतिशय मोलाची माहिती सर आपण दिलीत.
0: माझे शेतकरी बांधव हे समृद्ध व्हावेत हीच विद्यापीठाच्या वतीनं आणि माझी सुद्धा सदिच्छा आहे. सर्व शेतकरी बांधवांना सुरक्षित आणि भरघोस शेतीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो.
1: तर सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या शेतकरी बांधवांना हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितलीत. त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणी परभणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आताच आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं, इथे श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णुः, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः, गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद। गणेशाय नमः।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित रेडिओ सेटवर आपण ऐकू शकणार आहात। ठीक 8:05 वाजून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकणार आहात।

0: संस्कृतीचे अंगधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवक्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3र्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, यूपीआय इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र

येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथियोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळे 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात 16 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात 44.90 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली आणि तो 785.70 कोटी अमेरिकी डॉलर्सच्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11.47 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 740.80 अब्ज डॉलर इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोशी होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टन समोर फ्रान्सिस टियाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे.
युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबत

0: चा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शायद मिथाली को बीच में ड्रॉप भी किया गया था, फुल टॉस पे लिया, एक कदम नीचे झुकाया, घुटने मोड़े और गेंद को खेल दिया, जो उसको आप कह सकते हैं लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से सीमा रेखा से बाहर 6 रनों के लिए. तो ये स्थिति है मिथाली का मेहरा ओवर. ये नियंत्रण रखना, ये मलिंगा ही है जो नियंत्रण रख पाते थे. और जहां तक

अब जाएंगे कितनी दूर भाई बस्तूर